तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: गोडी गुलाबी कधी तोडा राज रुसबा।

0: शिवनेरी गडावर जलम शिवाचा झाला हो जी जी
1: शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी
0: लेण्याद्री गणान

खडकात केलं खोदकाम, दगडात मंडपी खांब, दगडात मंडपी खांब, वाघ शिंव हत्ती लई मोठं, दगडात भव्य मुकवट.

0: हा
1: महड गावाती महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागा

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी। शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह आहे, शब्द सोसला तर सांत्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, शब्द अक्षय पण आहे आणि निशब्द पण आहे। म्हणजेच सुपीक मनावर नापीक शब्दांची सावकारी झाली की आयुष्य बेजार होत जात। संयम ठेवला आणि योग्य वेळी योग्य शब्दांची निवड करीत राहिला तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच। एक वेळ शरीरावर पडलेले आघात आणि घाव पुसल्या जातील, पण ही शब्दच असतात जी आजीवन मनावर घर करून राहतात आणि नेहमीसाठी नको तो परिणाम करून जातात। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत। आज गुरुवार दिनांक 4 जून। वीकेंडकडे झुकणारा हा गुरुवार आपल्या सर्व अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी आणि नवीन विचारांना दिशा देण्यासाठी उत्तम जावो। 4 जून हा दिवस जागतिक स्तरावर मानवी हक्क आणि बालकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो। आंतरराष्ट्रीय पीडित बालकांचा दिवस। जगभरात विविध युद्ध, हिंसाचार आणि छळवणुकीमुळे बळी पडलेल्या निष्पाप बालकांच्या वेदनांची जाणीव ठेवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आज हा दिवस पाळला जातो। कोणत्याही मुलाचं बालपण हिरावलं जाऊ नये हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। भारताचे प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचा आज जन्मदिवस। भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रतिभावान आणि सदाबहार अभिनेत्री नूतन यांचा आज जन्मदिवस। त्यांच्या संवेदनशील अभिनयाची आठवण आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे। पुण्यतिथी थोर विचारवंत आणि स्वातंत्र्य सेनानी, देशाच्या जडणघडणीत आणि समाज सुधारणेच्या कार्यात आपलं आयुष्य वेचणाऱ्या महान विभूतींच्या स्मृतींना आजच्या दिवशी आदरपूर्वक उजाळा दिला जातो। आणि आजची बोधकथा। एकदा एका मोठ्या बागेच्या मालकानं पाहिलं की बागेतील एका कोपऱ्यातलं छोटं झाड वाकडं होतंय। त्याने आपल्या माळ्याला विचारलं, तू याला सरळ का करत नाही आहेस? माळी म्हणाला, मालक, हे झाड आता मोठं झालंय, याला आता सरळ करायला गेलो तर ते तुटून जाईल। जर हे लहान असतानाच मी त्याला योग्य आधार दिला असता तर हे आज ताठ आणि सरळ उभं राहिलं असतं। तात्पर्य हेच, मुलांचं बालपण हे त्या वाकड्या झाडासारखंच लवचिक असतं। बालपणातच त्यांना योग्य सुरक्षितता, प्रेम आणि संस्कारांचा आधार दिला तरच ते भविष्यात एक उत्तम नागरिक बनू शकतात। श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणता आणि समाजातील दुर्बल घटकाला मदतीचा हात देता। तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं शुभ असतो। आपल्या घरातील आणि समाजातील मुलांचं बालपण सुरक्षित ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। तेव्हा आज शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते। ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रीराम समर्थ 4 जून परमार्थात अभिमान आडेचो। शास्त्रात 2 गोष्टी सांगितल्या आहेत, इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहेत, परंतु आपण प्रपंच तळीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो। या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते। परलोक साधून नेणाऱ्याला सद्गुरू म्हणतात। जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो। आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आळेचो। गंमत अशी की व्यवहारातसुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो। इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते, पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही। मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही हे म्हणणे लबाडीचे आहे। प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असे काही जण म्हणतात। प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार। राम करता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार। मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला। देहबुद्धीला कारण म्हणजे वासना। वासना हे सर्वांचे मूळ आहे। माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असे वाटते। जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो। अंती जी मती ती जन्माला कारण होते हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले, पण प्रतीतीने हे सर्व जाणावे। बायको पोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला, मठ केला, लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरता भिक्षा आणू लागला, पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला। छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करू लागला। मग घरातल्यांनी काय केले, असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेलं काय वाईट। थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल। त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही। जगातले आपले समाधान अग्र समाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे। परमार्थात महत्त्व बाहेरचे ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे, आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे। परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे।

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: तुम्ही काय किंवा मी काय किंवा आणखी कोणी काय, आपण कोणीच काहीच नाही. हे सर्व काही त्या प्रभूच्या मालकीचं आहे, सर्व काही प्रभूचं आहे. ईश उपनिषदाचा प्रारंभीचा मंत्रच आपल्याला प्रत्येक वस्तूत भगवंताची प्रतिष्ठा करायला सांगत आहे. तुम्ही ज्या संपत्तीचा उपभोग घेत आहात तिच्यात भगवान विद्यमान आहे. तुमच्या मनात ज्या इच्छा उठतायत त्यात तो वसत आहे. ज्या वस्तू विकत घेऊन तुम्ही आपली ती इच्छा पूर्ण करत आहात त्या वस्तूतही तो विराजत आहे. तुमच्या सुंदर वेशभूषेत, तुमच्या मोहक अलंकारांमध्ये तोच विराजमान आहे. या समस्येचं हे उत्तर आहे. आपण या दिशेने विचार करायला हवा, ही अशी भावना बाळगायला हवी. या दिव्य चक्षूंनी, या ब्रह्मदृष्टीनी जगाकडे बघू लागल्यावर सगळा देखावाच बदलून जाईल. कारण जशी दृष्टी तशीच सृष्टी. तुम्ही जर आपल्या प्रत्येक हालचालीत, आपल्या बोलण्या चालण्यात, आपल्या शरीरात, आपल्या सर्व गोष्टींमध्ये भगवंताची स्थापना कराल तर उभं दृश्यच पालटून जाईल. हे जग दैन्याचं वाटण्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वर्ग बनून जाईल. येशूंनी असं म्हटलंय की स्वर्गाचं राज्य तुमच्या अंतर्यामीच आहे. वेदांतही असंच म्हणतो. प्रत्येक थोर धर्माचार्यही असंच म्हणतो, ज्याला बघण्यासाठी डोळे आहेत तो बघो, ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत तो ऐको. वेदांत सप्रमाण सिद्ध करून देतो की आपण ज्या सत्याच्या सारखे शोधात आहोत ते सत्य नित्य सिद्ध असून सदा आपल्या जवळच आहे. आपल्या अज्ञानामुळे आपल्याला वाटत असतं की आपण ते हरवलंय आणि म्हणून रडत ओरडत ते शोधण्याच्या धडपडीत आपण जगभर भटकत असतो. पण वस्तुतः ते सदा आपल्या हृदयातच वर्तमान असतं. केवळ तिथेच ते आपल्याला सापडू शकतं. जगाचा त्याग करा ह्या उपदेशाचा जर आपण तो जुना रुक्ष स्थूल अर्थ घेतला तर त्याचा अर्थ असा होईल की मग आपण कर्माला रामराम ठोकायचा, आळशी बनून चिखलाच्या पेंडासारखं बसून राहायचं, कसलाही विचार करायचा नाही, कोणतंही काम करायचं नाही, उलट दैववादी होऊन जायचं. परिस्थितीच्या ओघात प्रवाह पतिताप्रमाणे सारखं इतस्ततः व्हायचं, निसर्गाच्या नियमांचे बंदे गुलाम होऊन बसायचं आणि सारखं कसंतरी कुठंतरी भरकटत असायचं. त्या उपदेशाच्या चुकीच्या अर्थानं हा अनर्थ ओढवेल. पण हा मुळी त्या उपदेशाचा खरा अर्थच नव्हे. आपण कर्म करायलाच हवं. खोट्या फसव्या वासनांनी बेबंद वहावणाऱ्या या सामान्य जनांना कर्माविषयी काय माहिती असतं? स्वतःच्या भावनांनी आणि इंद्रियांनी फरफटला जाणारा माणूस कर्माविषयी काय जाणत असतो? जो आपल्या वासनांनी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थीपणांनी फरफटला जात नाही तोच खरोखर कर्म करत असतो. ज्याच्या पोटात कोणताही मतलब दडलेला नसतो तोच कर्म करत असतो. ज्याला कर्मापासून कसल्याही लाभाची आस नसते तोच कर्म करत असतो. एखाद्या सुंदर चित्राचा आस्वाद खरोखर कोण घेत असतो? विकणारा की ते नुसतं साक्षीवृत्तीनं पाहणारा? विक्रेता आपल्या हिशेबातच गर्क असतो. ते केवढ्याला विकलं जाईल आणि त्यावर नफा किती मिळेल या विचारातच दंग असतो. त्याच्या डोक्यात हेच विचार चालू असतात. त्याचं लक्ष लिलावाच्या बोलींकडेच असतं. त्या कशा कशा वाढतायत हेच तो बघत असतो. दर किती झपाट्याने वाढतो आहे हे ऐकण्यात तो गुंग असतो. तो त्या चित्राचा आस्वाद घेणार केव्हा? विकण्याचा किंवा विकत घेण्याचा कसलाही इरादा नसलेला माणूसच तिथे उभं राहून त्या चित्राचा खरा आस्वाद घेऊ शकतो. तो नुसता त्या चित्राचं सौंदर्य बघत उभा राहतो आणि मनमुराद आनंद लुटतो. तद्वतच हे आपलं विश्व ब्रह्मांडही एक चित्र आहे. आणि ज्यावेळी वासना लयाला जातील त्यावेळीच माणूस या जगाचा आस्वाद घेऊ शकेल आणि त्यावेळीच हे विकणं आणि विकत घेणं थांबेल. मालकीच्या या भ्रामक कल्पना नाहीशा होतील. मग कर्ज देणारा लोपेल, विकत घेणारा लोपेल, विकणारा लोपेल आणि उरेल फक्त सुंदर चित्रासारखं हे आपलं जग. ईश्वरासंबंधी या पुढच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर कल्पना मला कुठेही आढळलेली नाही. आणि ती कल्पना अशी की परमेश्वर हा एक महान कवी आहे, प्राचीन कवी आहे. हे समग्र विश्व त्याचं काव्य आहे. ते तो अनंत आनंदाच्या शाईनं नाना श्लोकात, नाना वृत्तात, नाना छंदात लिहितो आहे. वासना सोडून देऊ तेव्हाच आपण त्या आनंदघन प्रभूच्या या विश्वकाव्याचा नीट अर्थ लावायला आणि त्याचा रस चाखायला समर्थ होऊ. मग आपल्या दृष्टीला सर्व काही दिव्य दिसू लागेल, सर्व काही ब्रह्ममय दिसू लागेल. आपण ज्यांना काळबेरे आणि अपवित्र समजत होतो ते सगळे कानेकोपरे, सगळे आडमार्ग, अवघी अंधारी ठिकाणं मग दिव्य रूप धारण करतील, ब्रह्मस्वरूप होऊन जातील. ती आपलं खरं स्वरूप मग आपल्याला उघड करून दाखवतील. मग आपण स्वतःला हसू आणि हे उमजू की हे सगळं रडणं ओरडणं केवळ पोरांचा खेळ आहे आणि आपण सदैव साक्षीप्रमाणे उभे असून तो खेळ पाहतो आहोत. म्हणून आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे.

0: श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, एक दिन ऐसा होइगा सब स्यों पड़े बिछोह। एक दिन ऐसा जरूर आएगा जब तुम्हारा सबसे बिछोह यानी अलगाव हो जाएगा। यह शरीर, यह परिवार, यह धन दौलत, यह मान सम्मान सब एक ही पल में पीछे छूट जाएंगे। जिसे तुम अपनी परछाई समझते थे वह भी साथ छोड़ देंगे। अगली पंक्ति में वे दुनिया के सबसे ताकतवर लोगों को संबोधित करते हैं, राजा, राणा, छत्रपति। चाहे कोई बड़ा राजा हो, वीर राणा हो, या जिसके सिर पर साम्राज्य का छत्र हो, मौत के सामने सब बराबर हैं। कबीर पूछते हैं, सावधान किन होए, तुम सावधान क्यों नहीं होते? तुम जानते हो कि यहाँ होना है, फिर भी तुम बेफिक्री की नींद क्यों सो रहे हो? इसे ऐसे समझिए कि जैसे कोई किराएदार मकान अपना समझकर उसमें रंग रोगन करवाते रहें और यह भूल जाएं कि एक दिन मकान मालिक आकर चाबियां मांग लेगा। हम भी इस जीवन के किराएदार हैं। कबीर कह रहे हैं कि असली समझदारी यह है कि विदाई का समय आने से पहले अपना असली घर अर्थात परमात्मा का धाम ढूंढ लेना चाहिए। आज का चिंतन, मेरे दोस्तों, जरा सोचिए कि एक कठिन सवाल पूछिए अपने आप से, अगर आज मेरा आखिरी दिन हो तो क्या मैं तैयार हूँ? क्या मेरे पास कुछ ऐसा है जो इस बिछो के बाद भी मेरे साथ रहेगा? सावधान होने का मतलब यह नहीं कि हम जीना छोड़ दें या उदास हो जाएं। सावधान होने का मतलब है कि हम व्यर्थ को छोड़कर सार्थक को पकड़ें, नफरत छोड़कर प्रेम करें, अहंकार छोड़कर सेवा करें और अशांति छोड़कर उस राम को भजें जो आज आपके पास हैं। उसे अपनी जागीर मत समझिए, उसे एक तोहफा समझिए जो कभी ना कभी वापस लिया जा सकता है। जागिए, क्योंकि वक्त किसी का इंतजार नहीं करता। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साथ हो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
2: भविष्यात म्हणजे प्रजनन असतं तर ते प्रसूतीवरती अवलंबून असतं असं म्हणतात, किंवा जन्मणाऱ्याच्या कशी आहे व्यवस्थापन याच्यावरती अवलंबून असते. पहिल्या दोन टप्प्यामध्ये गर्भण काळामध्ये जी वाढ असते गर्भाची ती चांगल्या प्रकारे होत राहते. मात्र जो तिसरा टप्पा असतो तर तो मात्र जनावरांना अतिशय कष्टदायक असतो. म्हणजे गायींच्या बाबतीमध्ये शेवटचे 3 महिने आणि म्हशींच्या बाबतीमध्ये 3.5 ते 4 महिने या काळामधलं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे आणि सुधारित पद्धतीने होणं हे गरजेचं आहे. महत्वाचा भाग असा की जनावर गाभण असताना त्यांची दर महिन्याला लैंगिक तपासणी जर असेल तर गर्भाची वाढ कशा प्रकारे चालली आहे आणि त्यात कुठलाही गर्भ विकृत नाही याची माहिती मिळू शकते म्हणून दर महिन्याला त्यांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहाराच्या बाबतीमध्ये आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये जनावरांचं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष असतं कारण पोटावरचा ताण वाढत असतो आणि एक वेदना चालू असते. तेव्हा आहार चांगल्या प्रकारे चालू राहील याकडे जनावरांची बाबतीमध्ये काळजी घेणं आवश्यक आहे. आहारामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे. जास्त ऊर्जेचा आहार जनावरांना पुरवणं गरजेचं आहे. त्यात तंतुमय पदार्थांचा सहभाग वाढवणं गरजेचं आहे. या काळामध्ये जो शेवटचा टप्पा आहे की काही जनावर दूध देत असतात आणि घाबरणही असतात म्हणजे दुधाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये असतात पण गर्भावस्थेच्याही तिसऱ्या टप्प्यामध्ये असतात अशी जी जनावर आहेत ती जनावरांच्या बाबतीमध्ये दुधासाठी लागणारा आहार गर्भाच्या वाढीसाठी लागणारा आहार शरीरावरचा ताण कमी करण्यासाठी लागणारा आहार या प्रमाणात जनावरांना आहार देणं महत्वाचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळजी अत्यंत महत्वाची कारण एकूणच शरीर क्रिया या जलद गतीने वाढलेल्या असतात आणि या काळामध्ये जनावरांच्या बाबतीमध्ये प्रजननाचे अडथळे येऊ नयेत किंवा गर्भधारणेची जी वाढ आहे त्याच्यामध्ये काही अडथळे येऊ नयेत या दृष्टीनं आपल्याला चांगल्या प्रकारे जनावरांचा सांभाळ आहाराच्या बाबतीमध्ये काळजी आवश्यक ठरते. शेवटच्या 2 महिन्यामध्ये जनावरांचं जे दूध आहे तर ते आटवणं गरजेचं आहे. दूध जर चालू असेल तर ते प्रयत्नपूर्वक आटवणं गरजेचं आहे. दूध आटवण्याचा भाग बरेचसे पशुपालक करत नाहीत तर दूध जर आटवलं नाही तर अशा जनावरांची कासी शेवटपर्यंत कार्यरत राहते आणि पुढच्या दूध उत्पादनाच्या काळासाठी ती तयार नसते. तसं कास पुढच्या दूध उत्पादनासाठी तयार होणं गरजेचं आहे. तसं पचनक्रिया ही गरजेची एकदम आहार वाढल्यानंतरही पचनाची क्रिया चांगल्या प्रकारे घडत नाही आणि म्हणून कासाची उभारणी पचन संस्थेची उभारणी या दोन्ही दृष्टीनं या काळाचा उपयोग होतो. दूध आटवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जे 25-30 लिटर दूध देणारे जनावर आहेत तर ते लवकर त्यांचं दूध एकदम कमी करणं शक्य होत नाही. 3-4 दिवसामध्ये त्यांचं पाणी कमी करणं त्यांच्या आहाराचा भाग कमी करणं आणि या जनावरांच्या सडामध्ये औषधींच्या मात्रा सोडणं हा भाग महत्वाचा ठरतो. कास आटवण्याचा जे मुख्य उद्देश आहे तर तो असा की कासामध्ये जर जास्त दूध राहिलं ते जर बाहेर काढलं नाही तर या दाबामुळे दुधाच्या दूध निर्माण करण्याची जी पद्धत आहे किंवा जी प्रक्रिया आहे तर ती थांबली जाईल. म्हणून कासेमध्ये दाब निर्माण करण्यासाठी दूध बाहेर न काढणं ते कासत ठेवणं आणि दूध निर्मितीची प्रक्रिया बंद करणं या गोष्टी महत्वाच्या आहेत. या काळामध्ये जे सडा आहेत कासेची त्याच्यामधली जी नलिका आहे तर ती बंद असणं अत्यंत महत्वाचं आहे. ती जर नलिका उघडी राहिली तर त्यातून रोगजंतू हे कासामध्ये शिरकाव करतात आणि प्रसूती झाल्याबरोबर मग त्याच्यामध्ये दगडी कास किंवा त्याला आपण मास्टायटिस म्हणतो स्तनदाह असं करून येतो. म्हणून कास आटणं आणि त्यानंतर सडांची जी रंध्र आहेत ती बंद होणं या दृष्टीनं सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये औषधींच्या मात्रा सोडणं हा पशुपालनातला महत्वाचा भाग आहे म्हणता येत नाही. या शेवटच्या टप्प्यामध्येच शरीरामध्ये खूप मोठी ऊर्जा साठवणं ही गरजेचं आहे. या काळामध्ये प्रसूतीसाठी प्रसूतीनंतर झीज होते ती तिची क्षमता जनावरांमध्ये येण्यासाठी झीज सोसण्याची क्षमता येण्यासाठी शरीरामध्ये जितकी जास्त शक्ती साठवली जाईल चरबी साठवली जाईल तितकं गरजेचं असतं. दूध उत्पादनाची शरीर क्रिया सुरू झाल्यानंतर शरीरामधले बरेचसे क्षार हे दूध उत्पादनाकडे वळवले जातात आणि म्हणून अशा शेवटच्या 2 महिन्याच्या काळामध्ये गाभण जनावरांच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचे क्षार हे शरीरामध्ये साठवले जाणं ही गरजेचं आहे. मग अशा सर्व प्रकारची काळजी घेत असताना एक विचार पशुपालकांना असाही महत्वाचा की हे जनावर सुलभ प्रसूतीनंतर याचा जाळ अडकणार नाही याच्यामध्ये गर्भाशयाचा तह होणार नाही याच्यामध्ये कुठल्याही दूध उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे येणार नाही या सर्व गोष्टींची काळजी प्रतिबंधात्मक काळजी आहाराच्या दृष्टीनं व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आणि उपचारांच्या दृष्टीनं घेणं हे आपल्याला शक्य आहे.

0: समुद्र द्रवाशयामधून वरस्त्राव जात असतो. तर या स्त्रावाची स्वच्छता अत्यंत महत्वाची. या काळामध्ये कुठलेही रोग जंतू जनावरांच्या गर्भाशयामध्ये शिरणार नाही या दृष्टीनं निर्जंतुकीकरणाची काळजी सकाळ संध्याला ही गरजेची असते. त्याच्यानंतरचा जो काळ आहे पुढचा 25-30 दिवसांचा त्याच्यामध्ये गर्भाशय पूर्वस्थितीत येत असत. तर गर्भाशय पूर्वस्थितीत येणं याच्यावरती नियंत्रण सुद्धा हे पशुवैद्यकीय तपासणीमधून आपल्याला ठेवता येत राहत. ज्या जनावरांचं गर्भाशय पूर्वस्थितीत वेळेवरती येते आणि जलद गतीने येते ती जनावर प्रजननक्षम लवकर होते आणि त्यांच्याकडून पुन्हा पुढच्या गर्भधारणेची सुरुवात लवकर होत राहील. मात्र जनावरांच्या बाबतीमध्ये अनुभव असा आहे की ज्या जनावरांचं दूध उत्पादन चांगलं आहे अशा जनावरांवर ताण असतो आणि ताण असलेल्या जनावरांमध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव लवकर होतो. म्हणून ताण कमी असण्याच्या दृष्टीनं जर आपण प्रयत्न केले आहाराचे आणि एकूणच त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे तर ते उपयोगी पडतात. म्हणून प्रसूत झालेल्या जनावरांमध्ये औषधोपचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. 3-4 दिवस औषधांच्या मात्रा जर त्या जनावरांना दिल्या गर्भाशय स्वच्छ होण्यासाठी काही औषधी पाठवी तर निश्चितच गर्भाशय सुद्धा जलद गतीनं पूर्वस्थितीत येत आणि एकूणच प्रजननाची जी अवस्था आहे पुढची भविष्यामधली तर ती चांगल्या प्रकारे घडू शकते.
1: अशा प्रकारच्या औषधी आपण शिफारस कराल.
0: गर्भाशय स्वच्छ होण्यासाठी गर्भाशयामधल्या जो जाळाचे तुकडे तर ते बाहेर पडण्यासाठी गर्भाशयाला कळा निर्माण करणारी काही वनस्पतीजन्य औषधी त्याचा विपरीत परिणाम दूध उत्पादनावरती होत नाही. तर आपण एकूणच अलोपॅथिक ड्रग्ज वापरले तर दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. पण वनस्पतीजन्य औषधी असतील किंवा त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधी अशा प्रतिबंधात्मक म्हणून जर वापरल्या तर त्यांची जी ऍक्शन आहे तर ती तीव्र असते पण त्याचा शरीरावरचा एकूणच जो अपाय असतो तर तो अतिशय कमी असतो. आणि म्हणून अशा प्रकारची औषधी मात्र आपल्याला वापरता येत राहते. दोन महत्वाचे आजार प्रसूतीनंतर दिसून येतात. एक गर्भाशयाचा दाह आणि दुसरा स्तनदाह. हे जेव्हा आजार होतात तेव्हा पशुपालक चटकन ओळखतात. म्हणजे दूध उत्पादन थांबलं की त्याला स्तनदाह झालाय त्या जनावराला हे ओळखता येतं. आणि गर्भाशयामधून जर पूजन्य पुरस असेल तर तो असला की गर्भाशय दाह ओळखता येतो. पण ओळखता येणाऱ्या गोष्टी ह्या सहसा कमी प्रमाणात घडतात आणि न ओळखता येणाऱ्या गोष्टी जास्त प्रमाणात घडतात. म्हणजे सब क्लिनिकल जेव्हा आम्ही म्हणतो अदृश्य स्वरूपामधला स्तनदाह आणि अदृश्य स्वरूपामधला गर्भाशयदाह ह्या दोन्ही गोष्टी घडू नयेत या दृष्टीनं त्यांच्यावरती आपलं नियंत्रण असणं म्हणजे दुधाची तपासणी आणि त्या युनिमधून जो बळस घडतोय त्याच्याकडे लक्ष जर पशुपालकाचं असेल तर निश्चितच या दोन्ही गोष्टीवर आपल्याला नियंत्रण ठेवता येईल. गरजेचा उपचार पशुवैद्यकाकडून करून घेता येईल आणि या दोन्ही गोष्टी सुलभपणे घडतात. म्हणजे दूध उत्पादन वाढत चाललंय आणि गर्भाशयाची पूर्वावस्था जलद गतीनं होत आहे अशा प्रकारची काळजी जर आपण गेलेल्या जनावरांच्या बाबतीमध्ये घेतली तर भविष्यामध्ये पुन्हा प्रजननाची सुरुवात होणं आणि दूध उत्पादनातलं सातत्य टिकून राहणं दिसून येणं हे आपल्याला घडतं.
1: पशुपालकांना आपल्या पशूचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणून ही गोष्ट यावेळेस
0: महत्वाची. पशुपालकांच्याकडं पशुवैद्यकाची जी भेट आहे प्रक्षेत्राला ती नियमितपणे असणं त्या दृष्टीनं गरजेचं.
1: आता प्रसूतीनंतर गाई किंवा म्हशींच्या बाबतीत प्रसूतीनंतर पुन्हा प्रजननाला शाश्वतपणे कशी सुरुवात करता येईल.
0: फार चांगला प्रश्न की प्रसूती झाली दूध उत्पादन मिळायला लागलं कालबडीची वगैरेची नवजात त्या जन्मलेला जो आहे आपल्याला त्याची काळजी आपण घेत असताना पुन्हा हे जनावर माझ्यावरती येणं या दृष्टीनं विचारही महत्वाचा. प्रसूतीनंतर जनावरांना काही दिवस थकवा असतो आणि गर्भाशय पूर्वस्थितीत आल्यानंतर किमान 60 दिवस तरी असं जनावर प्रजननाच्या दृष्टीनं विश्रांती घेणं गरजेचं असतं. याला लैंगिक विश्रांती असं म्हणतात. या काळामध्ये कुठलंही जनावर माझ्यावर येऊ नये अशी अपेक्षा असते.

0: एक महिन्याची जशी रजा लागते तसं परशुरामाला सुद्धा एक महिन्याची विश्रांती लागते. या लैंगिक विश्रांतीच्या काळामध्ये शरीराची झीज बोलून घेणं आणि शरीराची राहिलेली वाढ पूर्ण करणं जनावरांमध्ये पूर्ण होत राहते. त्याच्यानंतर मात्र जनावर लगेच माझ्यावरती येणं अपेक्षित आहे असं म्हटलं जातं की एक महिना जर विलंब झाला अपेक्षित वेळेत जनावर माझ्यावरती येण्यास तर पशुपालकाचं 3000 रुपयाचं नुकसान होतं. महागाई जशी वाढ असेल तसं 3000 चार होतील, 4-5 होतील. म्हणून एकूण आयुष्यामध्ये वेळेवरती जनावर माझ्यावरती येणं हे आर्थिक दृष्ट्या गरजेचं. तर हे जनावर माझ्यावर येण्याच्या दृष्टीने ह्या 30 दिवसांच्या काळामध्ये जनावरांची प्रजनन तपासणी जर होत असेल तर आणि त्या जनावरांच्या बाबतीमध्ये गर्भाशयामध्ये जर निर्जंतुक वातावरण असेल तर अशा प्रकारचे जनावर माझ्यावरती येतात. जी जनावर माझ्यावरती अपेक्षित वेळेमध्ये आली आणि 60 दिवसाच्या पूर्वी आली तर त्यांचा फक्त माझ नोंद करून ठेवणं आणि ती न भरणं गरजेचे. म्हणजे जी येत नाही तर त्या बाबतीमध्ये तर आपल्याला प्रयत्न करता येत राहतील, पण ती येतात त्यांचा मास तोडून देणं गरजेचं. अशा प्रकारचे जनावर माझ्यावरती आली असताना त्यांचं काही न करणं गरजेचं आहे आणि जे आलं नाही त्यांची एकदा तपासणी करून घेणं हे पशुवैद्यकाकडून गरजेचं आहे. अशा प्रकारे आपल्याला जनावरांमध्ये जे भविष्यातलं प्रसूती पश्चात माझाचं नियंत्रण आहे तर ते ठेवता येत.
1: जसं जसं जागतिकीकरण होते, तंत्रज्ञानामध्ये नवीन नवीन भर पडत आहे, तसंच आपल्या पशुपैदासीच्या बाबतीत सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे. तर प्रजनन नियंत्रणाच्या बाबतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान कोणतं आहे?
0: जे तंत्रज्ञान निर्माण केलेलं आहे ते सर्वाधिक तंत्रज्ञान प्रजननाच्या बाबतीमध्ये आहे म्हणायला हरकत नाही. त्याच्यातून उत्पादकता निगडीत असल्यामुळे प्रजननाच्या बाबतीमध्ये तंत्रज्ञानाचा विचार जास्त झाला. एकतर वळूच्या प्रजननाचं नियंत्रण करण्यासाठी रेतन कृत्रिम रेतनाची पद्धत शोधून काढण्यात आलेली आहे आणि गायींच्या बाबतीमध्ये जेव्हा पशुपालकाशी सरळ संबंधित असतो तेव्हा गायी आणि म्हशींच्या बाबतीमधलं जे प्रजनन आहे त्याच्यावरती नियंत्रण करणारं तंत्रज्ञान हे प्रजननामध्ये निर्माण झालेलं आहे. जे जनावर माझ्यावरती येत नाही तर ती अपेक्षित दिवशी अपेक्षित वेळेला आणि खात्रीशीरपणे माझ्यावरती आणणं हे ओजस्रसांच्या स्वरूपातून शक्य आहे. अशा प्रकारचा औषधोपचार सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे, त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान उपलब्ध करणं ही संशोधकांची बाजू आहे, तंत्रज्ञानाचा अवलंब करणं ही पशुपालकांची बाजू आहे. आणि नेहमीचा अनुभव असा की तंत्रज्ञान उपलब्ध आहे पण त्याचा वापर कमी प्रमाणात होतो आणि म्हणून जी जनावर माझ्यावरती अपेक्षित वेळी येत नाही तर त्या निश्चितपणे माझ्यावरती आणणं ही एक सहज बाब पशुविज्ञानामध्ये आहे म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे जनावर माझ्यावरती आणता येत राहतात. ज्या जनावरांच्या बाबतीमध्ये कष्ट प्रसूतीची शक्यता आहे तर त्यांना प्रसूतीपूर्वी 8-10 दिवस प्रसूती घडून आणणं ही तंत्रज्ञान जनावरांच्या बाबतीमध्ये आहे. ज्या जनावरांच्या बाबतीमध्ये मुक्कामात आहे म्हणजे म्हशींच्या बाबतीमध्ये मुक्कामाची समस्या फार मोठी आहे. तर या म्हशी ज्या दिवशी आपल्याला अपेक्षित असेल त्या दिवशी माझ्यावरती आणता येणं सुद्धा शक्य आहे. ज्याला सिंक्रोनायझेशन ऑफ इस्ट्रस असं म्हणता येईल किंवा माझ्यावरती आणणाऱ्या ज्या पशुधनाची संख्या आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवता येणं शक्य. क्षेत्रावरती जी जनावर एकाच प्रजनन अवस्थेत आहे त्यांचं प्रजनन एकाच प्रकारे घडवून आणणं हेही ओजस्रसांच्या माध्यमातून सिद्ध आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला जर प्रयत्न केले तर ओजस्रसांच्या वापरामधून आपल्याला प्रजननावरती नियंत्रण करता येतं. त्यासाठी गरज आहे ती पशुवैद्यकाची. प्रजनन कुठल्या प्रकारे चालू आहे किंवा ते कुठल्या प्रकारे थांबलेलं आहे आणि कशामुळे थांबलेलं आहे हा ओळखता येणारा पशुवैद्यक जर आपल्या शेजारी असेल तर आपल्या सांभाळलेल्या जनावरातल्या प्रजननाचं नियंत्रण
2: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: हर घर सूर्यघर.
5: ग्रामगीता चिंतन भाग 4. ग्रामगीता ग्रंथातील धर्माध्ययनाचे चिंतन करीत असताना स्वातंत्र्य सेनानी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या भागात धर्माचं खरं स्वरूप काय आहे हे स्पष्ट करीत असताना ते लिहितात, मान पशुयोनीतून आलेल्या माणसाला नराचा नारायण होण्यासाठी संस्कार देऊन सावरायचे आहे, तेव्हा त्याला खरा धर्म कळेल. धर्माची भाषा कळणं अगत्याचं आहे. व्यक्तिधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, गावधर्म कळला की राष्ट्रधर्माला पक्केपणा येतो, नाहीतर अवघे राष्ट्र भ्रष्टाचार, व्यभिचार, व्यसनाधीनतेमध्ये डुबून विनाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वंदनीय महाराज लिहितात, व्यक्ती व्हावी कुटुंब पूरक, कुटुंब व्हावे समाज पोषक, तैसेचे ग्राम व्हावे राष्ट्र सहायक, राष्ट्र विश्वा शांतीदायी. याकरिता जी जी रचना तियेसी धर्म म्हणती जाना, देशद्रोह अधार्मिकपणा एकाच अर्थी. आणि म्हणून व्यक्तिधर्म सर्वा कळावा, कुटुंब धर्म आचरणी यावा, ग्राम धर्म अंगी बानावा राष्ट्रधर्माच्या धारणेने. हा देश बौद्ध ख्रिश्चन मुस्लिम हिंदू जैन पारसी अशा विविध धर्माने जरी ओळखल्या जात असला तरी ते आध्यात्मिक भूमिकेतून समाजव्यवस्थेचे साधन आहेत. हुमायूं बादशाह लिहितो, धर्म अफीम की गोली नहीं, हर इंसान को इंसानियत का रास्ता दिखाता उसी का नाम है धर्म. राणी कर्मवतीने जेव्हा राखी पाठविली तेव्हा धर्म बांधव म्हणतात, बादशाह ये राणी तो राजपूत है और हम मुसलमान, ये राखी कैसी? तेव्हा राजा म्हणतो, भाइयो सबसे पहले मैं इंसान हूँ, बाद में मुसलमान. मुसल म्हणजे पवित्र, अमान म्हणजे ईमान. ज्याचे ईमान पवित्र आहे तो मुसलमान. या अर्थाने वंदने राष्ट्रसंत लिहितात, इमानदारी प्रिय तयाला सदाचार आवडे, कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला चढे, तुकड्या दास म्हणे भक्तीने नाच तसे पंढरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. मग कोणाचं कोणतं अधिष्ठान आहे हे महत्त्वाचे नाही. अल्ला अहर्त ग्वाड देव अहूर मजद निर्वाण शिव की यापेक्षा आणखी वेगळं अधिष्ठान असो? धर्माचं एकच मूळ आहे, दया. हजारो वर्षापूर्वी देखील याचे पालन केले गेले. गोस्वामी तुलसीदासजी लिहितात, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए जब लग घट में प्राण. ग्रामगीता ग्रंथातर वंदनीय महाराज बारकाईने लिहितात, धर्म म्हणजे आत्मधर्म, आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम, यासाठी करणे जीवनाचा होम, श्रेयस्कर हे सर्वा. यावरून मानव धर्म हाच खरा धर्म समजता येईल. सर्वांना मानवते, सर्वांना मान्य आहे तो मानव धर्म. खोटं बोलणं, भांडण तंटे करणं, व्यसनाधीनता, अत्याचार, दुराचार, व्यभिचार, जातीतेड, शत्रुता हा धर्म नाही. सच्चा धर्म नाही जाना तुने रे भाई, सच्चा धर्म नाही जाना. पेढे में आटा, गेहूं में कंकर, दूध में पाणी मिलावे, मीठी बाते कह कर बेचे, कसम धर्म की खाता तुने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. सरकारी अफसर होकर भी तूने सेवा करना नहीं सीखा, अर्जदारों से खाता है पैसा, देश का गौरव खोता तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना. हा धर्म नवे. धर्म नहीं कहता किसी के मजहब पर आघात करो, धर्म नहीं कहता किसी जीवों पर हथियार धरो, धर्म नहीं कहता किसी के बहु बेटी पर निगाह धरो, धर्म नहीं कहता किसी के घर लूटो बर्बाद करो. हा धर्म नवे. ऐसे शिकवावे बाळा तरुणा, बौद्धिक ध्यावे सर्व जना, बुद्धि बनता वेळ लागेना, जीवन आदर्श व्हावया. आज तरुण मुला मुलींची शारीरिक बौद्धिक आत्मिक उन्नती हेच खरं जीवनाचं अंतिम ध्येय आहे. शारीरिक विकासासाठी व्यायाम प्राणायाम, बौद्धिक विकासासाठी थोरांचे चरित्र दर्शन व आत्मिक विकासासाठी आध्यात्मिक साधना महत्त्वाचे आहेत. याद्वाराच स्वामी विवेकानंद शिकागोच्या व्याख्यानातील लाख लाख श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. कोणी एक स्त्री, तुमचेपासून तुमचेसारखा सुंदर सद्गुणी सदाचारी समाजाची सुखदुःख आपली मानणारा व वज्रदेही मुलगा व्हावा अशी मागणी घालते. तेव्हा विवेकानंद म्हणतात, असं जर आहे तर तू मलाच मुलगा मान, या क्षणापासून तू माझी आई. हे स्वामी विवेकानंदाचे बुद्धीचे कौशल्य आहे, बुद्धीचा उच्चांक आहे, आत्मिक उन्नतीसाठी साधना आहे। साधनेद्वारा आत्मा जाणता येतो, तो डोळ्याने पाहण्याची किंवा प्राप्त करण्याची वस्तू नाही। व्यवहारात देखील असे अनेक प्रमाण मिळतात, हवा, फुलातील सुगंध किंवा गुडातील गोडी डोळ्याने वेगळी पाहता येत नाही, वस्तू म्हणून प्राप्तही करता येत नाही, अनुभवता येते। तसा आत्मा मनाचे स्थिरतेतून जाणता येतो। या अर्थाने विद्याभ्यासात देखील वृद्ध चाणक्याने सूत्र दिलाय, काग चेष्टा बको ध्यानम, श्वान निद्रा तथैव च, अल्प आहारी स्त्री त्यागी विद्यार्थी इति पंच लक्षण। या पाच लक्षणातून त्यांनी म्हटलंय की ज्याची कावड्यासारखी चतुर दृष्टी आहे, बघण्यासारखं ध्येय प्राप्तीकडे ध्यान आहे, झोप स्वानासारखी सावध आहे, परस्त्री स्वतःचे आई बहिणी समान मानतो, याला मी विद्यार्थी असं समजतो। या अर्थाने ग्रामगीता ग्रंथाचे या भागात वंदने महाराज लिहितात, धर्माचा पाया विद्यार्थी धर्म, त्यासाठी ब्रह्मचर्याश्रम, त्यानेच जीवन होईल उत्तम व्यक्तीचे आणि राष्ट्राचे, म्हणून साधा या रतनियमाला, असेचे आश्रम काढा गावाला, शिकवा आपल्या भावी पिढीला, लक्ष देऊनी मित्र हो, मी हे जाणतो मागील वर्म, त्या काळी सुलभ श्रद्धा संयम, तैसे आज करिता आश्रम, कठील जाईल गावाशी, उपभोग सकलांचे वाढले, राहणी माझी अंतर पडले, सभोवताली तार चढले, विषय सतारीचे, मुलींचे विद्यालय अलग नाही, विधवाही शृंगारा विण न राही, धाक कोणाचा कोणाही उरला दिसेना, नटवेश घुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी, अध्यापक तोची विलासी व्यसनी, शृंगार काव्य शिकवितो, रस्तो रस्ती खाद्य पेये, वैभवशाली विद्यालये, चैन हेची जणू जीवन ध्येय, कोणी सोय लावावी कोणा, ऐसे वातावरण जरी असले तरी हृदयवंतांनी पाहिजे सुधारले, आपुले गाव बिघडू दिले ऐसे न करावे सुज्ञाने, नियमित मुलांचे वर्तन, नियमित ठेवावे खान पान, नियमित ब्रह्मचर्याचे पालन घडलेची पाहिजे, सर्व भुक्ती मुक्तीशी कारण, असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान, इकडे दुर्लक्ष न व्हावे, ऐसे साधाल जेवढ्यापरी, संतान बळकट होईल संसारी, गावचे स्वास्थ्य वाढेल निर्धारी, तुकड्या म्हणे, विश्वातील सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाचे विकासासाठी त्यांनी शारीरिक बौद्धिक व आत्मिक उन्नतीच महत्वाची आहे, असे अचूक सिद्धांत 70 वर्षापूर्वी ग्रामगीतेत ग्रंथबद्ध केले आहे। या भागात शेवटी ते लिहितात, आपुली साधावी उन्नती, सौख्य द्यावे इतराप्रती, या उद्देशे जी जी संस्कृती धर्म म्हणावे तिज लागे।
6: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना। कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं,
7: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है।
6: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
8: हॅलो मन भवन।
9: हॅलो मन भवन, नमस्कार मॅम।
8: नमस्ते,
9: जबलपूर एमपी से आपका श्रोता अशोक सिंह बात कर रहा
8: जी। स्वागत है आपका हेलो मन भवन प्रोग्राम में।
9: नमस्कार मैडम, कैसी हैं आप?
8: हम मस्त, बढ़िया है।
9: मौसम कैसा है जलगांव?
8: थोड़ी गर्मी से राहत मिल चुकी है,
9: रात से गर्मी मिल चुकी है, पानी नहीं बरसा, थोड़ा बादल है।
8: कहिए फरमाइश, कौन सा गाना आज सुनना है आपको?
9: सुबल कल्याणपुर की याद में है गाना, फिल्म दादा से हमने माना हमरे साजन जो वनवा भरतू दी।
8: जी जी जी जरूर सुनाती हूँ आपका मन पसंद गाना।
9: जी बहुत बहुत धन्यवाद सभी श्रोताओं के लिए आपको सुनवा दी।
8: जी जरूर सुनते रहिए रेडियो मन भवन 90.8 FM। धन्यवाद।

0: हॅलो मनभावन.
1: हॅलो मनभावन, मी अभिमान साबळे पाटील, मुक्काम पोस्ट पिंपरखेड, तालुका वळवणी, जिल्हा बीड इथून बोलतो मॅडम.
0: स्वागत आहे तुमचं हॅलो मनभावन कार्यक्रमात.
1: अतिशय गरमत आहे मॅडम सध्या.
0: हो गर्मी आहे आणि
1: काल थोडस वादळ वारं आलत, थोडासा पाऊस आलता, वारं जास्त आलत.
0: हो हो हो, त्यामुळे थोडा दिलासा मिळाला गर्मी.
1: हो आणि मान्सूनच्या प्रत्यक्षात आहोत आपण सगळेच.
0: हो ना,
1: त्यानिमित्तच एक गीत ऐकायचं होतं प्यासा सावन या चित्रपटातील, मेघारे मेघारे मत पर देश जारे.
0: बर बर.
1: हे गीत आमच्या सोबत आमचे रेडिओ मित्र जलाल भाई, आमचे काका बळीराम साबळे, राम हरी कदम, विजयकांत कदम, दत्तोमा मुंडे, श्रीराम मुंडे, वसंत बापूचा काते, दत्तात्रय डाके पाटील यांच्यासोबत आपणही या गीताचा आनंद घ्या आणि रेडिओ मनभावनचे सर्व श्रोते ऐकतील.
0: नक्कीच नक्कीच, रेडिओ मनभावनच्या सर्व रसिक श्रोत्यांसह ऐकूया हे छानसं गाणं. धन्यवाद
1: धन्यवाद.

0: सुमन भवन।
1: नमस्कार ताई
0: नमस्कार।
1: साहेबराव पाटील शिराळा तालुका प्रभागातील इथून बोलत आहे.
0: हो, स्वागत आहे तुमचं।
1: आणि आता आपल्याला कने परवाला सुमन कल्याणपूर यांचं दुःखदा निधन झालं. चांगल्याच गायिका आपल्यातून काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहे.
0: हो,
1: आणि त्यांच्या जाण्याविषयी आपल्याला एक गाणं ऐकायचं बघा. लिंबोणीच्या झाडामाग चंद्रा झोपला गं बाई.
0: बर, ऐकवते त्यांच्या आवाजातलं हे गाणं, त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली आपण आज करूया।
1: आणि आपले काही मित्राची नावं सांगू इच्छितो मी. सर्वप्रथम तुम्ही या गाण्याचा आनंद घेता येईल.
0: हो,
1: आणि माझे मित्र धनंजय वाघ, विजय बावेस, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ, मन भावन ऐकण्याने आधी सर्व मित्रांसोबत हे गाणं ऐकायला आवडेल आपल्याला.
0: चालेल, नक्कीच सर्व श्रोता मित्रांसह ऐकूया आपण हे गाणं। धन्यवाद।
1: धन्यवाद.

0: हेलो मन भवन।
1: हॅलो मन भावन, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार। अच्छा,
1: मॅडम, मी दिनेश चव्हाण बोलतो. हे लियातांडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथून.
0: स्वागत आहे तुमचं। बऱ्याच दिवसानंतर कॉल केलाय तुम्ही आज।
1: हो मॅडम, आता शेतीचं काम चालू झालं, त्याच्यामुळे काय विसरून जातो, काय लावता येत नाही, त्याच्यामुळे कामात बिझी राहत.
0: ओके ओके, चालेल चालेल।
1: आज एक गाणं आहे, मराठी गाणं आहे, चित्रपटाचं नाव एक फुल फेअर हाफ.
0: बर,
1: गाण्याचं बोल एक कन्हैया ओ कन्हैया. तर हे गाणं मला ऐकायचे आहे. काही माझे मित्र हे अशोक कुमार प्रजापती, नरेश प्रजापती पूनम कानपूर इथून, और आपलं हे आपलं सीताराम गोरसे, आणि तुम्हाला पण हे गाणं डेडिकेशन.
0: धन्यवाद। आपण सगळ्या श्रोता संघासह आपण ऐकूया हे गाणं।

0: हॅलो मनभावन,
1: नमस्कार धनंजय बाबू भाई,
0: नमस्कार.
1: कसे आहात आपण सर्व?
0: अगदी मजेत आहोत.
1: आम्ही पण एकदम मस्त. काय नाही बघा, ते आज तुमची आठवण आली म्हणलं आपल्या कैला फोन करावा.
0: अरे वा वा,
1: द्यावं म्हणलं.
0: अरे वा वा, छानच छानच.
1: आणि सगळीकडे छान पैकी पाऊस हवो, शेतकऱ्या शेतीमध्ये चांगलं त्याचं पीक येऊ आणि पिकाला त्यांचा भाव मिळू. आपण हेच आपण देवाकडे प्रार्थना करूया. ताई
0: नक्कीच नक्कीच, आपण सर्वजण प्रार्थना करूया.
1: बघा ते फार सुंदर गीत बरं का. पांगू मेरा बसे मुझे तेरा और क्या मालूम से मुझे तेरा प्यार मिला. गीत बघा फार सुंदर गीत आहे बघा. और क्या मांगू मेरे बसे मुझे तेरा प्यार मिला.
0: ओके
1: सुंदर आणि जय पावत आहे बघा त्याच्या गीत. एकदम सुंदर आणि एकदम शांत आणि फार सुंदर आहे म्हणजे आणि त्या गीताचा अर्थ फार सुंदर आहे बघा.
0: हो हो हो, नक्कीच नक्कीच.
1: आणि या गीताचा आनंद घेण्यासाठी बरोबर आमच्या सर्वांच्या लाडक्या शुभम गीत आहे बरं का.
0: धन्यवाद.
1: आणि साहेब पाटील इथले पाहिजे आरेफ आपले आपले मित्र जनार्दन घोडके सोमनाथ बर्गे आपले सर्व रिलेटिव्ह पण भावाचे सर्व थोडे मिळून या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊया.
0: नक्की ऐकूया. धन्यवाद.

0: नमस्कार, स्वागत आहे तुमचं हॅलो मन भवन कार्यक्रमात. आज कुठलं काम करतोय?
1: मी साराम बोर्ड ते करजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना. कसे आहेत मॅडम आपण?
0: मजेत.
1: आम्ही पण शानदार मजेत आहे, अगदी आनंदात आहे.
0: अरे वा, आणि कुठलं गाणं ऐकायचंय आज?
1: आजच्या कार्यक्रमामध्ये गाणं द्यायचंय तोफा. म्हणलं प्यार मे तोफा तेरा पण आहे जीवन मेरा, हे गाणं ऐकाय मॅडम.
0: नक्की ऐकवते प्यार का तोफा तेरा.
1: हा, आमच्या श्रोत्याचे नाव कशी शकतो?
0: हो,
1: नांदोबारची कुमकुम, उत्तर प्रदेशची पूनम, कलकत्त्याची प्रज्ञा आणि बुलढाणा जिल्ह्यातली राखव आणि राखवच्या बरोबर हे गाणं ऐकाय मॅडम.
0: बरं बरं, ह्या सगळ्या कोण आहेत तुमच्या?
1: हा, माझे मित्र, रेडिओ मित्र आहे माझे सर्व.
0: अच्छा अच्छा, बर बर, या सगळ्यांच्या सोबतीने आपण गाणं ऐकूया.
1: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: मन भवन।
1: हेलो मन भवन, नमस्कार ताई।
0: नमस्कार,
1: जानकीराम काटे बोलता है, मनोर तालुका बोदोड वरून।
0: स्वागत आहे तुमचं।
1: ताई धन्यवाद।
0: कुठलं गाणं आज ऐकायचं आहे?
1: आज गीत ऐकायचं आहे, काल ताई ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचं निधन झालं।
0: हो ना, एक छान आपण गमावलाय।
1: हो ताई, एक थोर गमावला आहे।
0: हो ना,
1: त्यामध्ये भावगीत भक्तिगीत असो, चित्रपट गीत असो, खूप ताईंनी गायलेलं आहे। लिंबूच्या झाडामागे चंद्र झोपला गो बाई, असे
0: हो, खूप सुंदर गाणी गायली आहेत।
1: अरे अरे संसार संसार तसा तावा तुल्यावर, असे गीत खूप गायलेले आहे
0: भरपूर।
1: तर हा तर आज मी एक गीत त्यांचं निवडलं आहे, हिंदी चित्रपट असेल, चित्रपट आहे ब्रह्मचारी। आणि असे ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी त्यांच्या सोबत गायलेला त्यांनी त्यांनी गीत तेरे मेरे प्यार के चर्चे हो गई सबको मालूम है।
0: नक्की ऐका।
1: माझ्या सोबत माझे मित्र आहे
0: बर
1: मुरलेलो ढोल्या वळजा पाण्याच्या इथून अनंत भुतेजी आहे, तसेच कशा पाटील ढेंगे आहे, विजल पाटील हरण खेळचे आहेत।
0: नक्की नक्की या सर्वांसोबत ऐकूया आपण छान सगळं।
1: धन्यवाद
0: धन्यवाद
1: धन्यवाद।

0: मन भवन।
1: हॅलो मनभावन, नमस्कार ताई.
0: नमस्कार।
1: मी मुरलीधर ढोळे, बडोदा पानाशी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, खान्देश.
0: हो, स्वागत आहे तुमचं हॅलो मन भवन कार्यक्रमात।
1: आजच्या कार्यक्रमात हिंदी गाणं ऐकायचं आहे. चित्रपट आहे फाशी, गीतकार आहे गुलशन बावरा, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक मोहम्मद रफी, सुलक्षणा पंडित, आणि गाण्याची बोल आहे जब आती होगी याद मेरी, तेरा दिल तो मचलता होगा.
0: बर बर।
1: काही माझ्या मित्रांसोबत ऐकायचं आहे. माझे मित्र आहेत वडोदा पानाशी इथून अनंत भुते, भागवत झालते, नरवेलचे पी एस नावकर, नांदुर्याचे वसंत संतोष वसाने, आणि बहादूरपूरचे संतोष भाऊ सोनार, आणि जवळचे आहे गौतम रायबोले, आणि सोलापूरचे मारुती भोसले.

0: हॅलो मनभावन।
1: हाँ, हॅलो मनभाव. नमस्कार मॅडम, मी हिंगोली जिल्हा कळमदुरी तालुका मोहनसिंग ठाकूर बोलवलो मॅडम.
0: स्वागत आहे तुमचं। सांगा कुठलं गाणं ऐकायचं
1: चित्रपट फुलावर अंगारा आहे मिथुन दादाचा, आणि अलका याज्ञिकचा आवाज आहे आणि त्याच्यात गाणं आहे बघा, हम तेरी मोहब्बत में दीवाने होते हैं, दीवाना कहते हैं.
0: आज? नक्की नक्की ऐकवते।
1: थँक यू.

0: हेलो मनभावन,
1: और वो काय म्हणजे
0: नमस्कार, स्वागत
1: मी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: आहे तुमचं.
1: आता नुकतंच सुमन कल्याणपूर यांचं निधन झाले, त्यामुळं
0: हो,
1: आपल्या भारतातील एक महान गायिका आता आपल्याला परत काही ऐकायला त्यांची गाणी ऐकायला मिळणार नाहीत त्यांच्या आवाजाची.
0: हो ना, एक सूर हरपला पुन्हा.
1: हो, त्यांनी खूप गाणी गायली मराठी
0: खूप छान.
1: हिंदी त्यांच्याच आवाजाचं एक गीत ऐकायचं होतं. चित्रपटाचं नाव आहे ब्रह्मचारी. गीताजी बोलाय नाना करते प्यार तुम्ही से करवायचे.
0: बर बर, नक्की ऐकूया आणि भावपूर्ण श्रद्धांजली सहित त्यांच्या गाण्या आठवणींना उजाळा देत हे सुंदर गाणं आपण ऐकूया. हो
1: काही मित्राची नावं घेऊ इच्छित
0: नक्की.
1: सर्वप्रथम तुम्ही घ्या या गाण्याचा आनंद. आमचे मित्र आहेत के एस आर असेल केजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, सतीश गाडगेजी, गौतम कोकाडेजी, विकास शेडगेजी, श्रीकांत भंडारेजी, विजय पाटील चारुकरजी, धनंजय आपटे टेलरजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामभाऊ सरवदेजी,

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव।
1: बारकू अर भाकर खा लिखा नाही रे, अय्या तूच ना आश्रमात?
0: शिवानं विचारलं।
1: आई आ वाढ ना लवकर, अग तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट।
0: बारकू आपल्या आईला घाई करू लागला।
1: कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई, जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा,
0: बारकूची आई म्हणाली। बारकू खरंच निघाला, त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत। मला भाकर पाहिजे होती, पण त्या हृदयाला तीच पाहिजे होत्या। बारकू आणि शिवा दिन निघाले। वाटेत ठेच लागली तरी त्याचं शिवाला नव्हतं।
2: बोलो सी धरिनू जय जयकार, श्याम सुंदर हरिनू जय जयकार,
0: अशी भजनाची धून ऐकू येत होती। शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते। फुलांनी माझ्या जीवनात अनंत परिणाम केलेले आहेत। माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद। जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा, नाना फुलझाडं शेतावर होती। माझे वडील गणपतीचे मोठे भक्त। दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहायचे। खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत। वाटेल तितके लांब जातील, पण हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील। देवाला साधी दुर्वा वाहावयाची ती चांगली नको का, असे ते म्हणत। माझ्या वडिलांपासून फुलांची वेड मी घेतली, पण आईपासून फुलांवर प्रेम करावयाला शिकलो। मी फुलांसाठी पाहिजे बकुळी फारच सुंदर, तिच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायचा। सकाळी फुलं जमून ठेवायची आणि 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करायचे। वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत। सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुलं जमावायची आणि सायंकाळी गुलबाक्षीची फुलं गोळा करावायची। सायंकाळी गुलबाक्षीची फुलं जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे। दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबाक्षीवरची फुलं मी आणीत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत। फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत। फूल तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील। फुलं देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी। आज मी फूल तोडू शकत नाही। फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्य मूर्ती असं मला वाटतं। पण लहानपणी देवासाठीच तोडून मी जमीत असे। गुलबाक्षीच्या फुलांसाठी मुलामुली भांडणं व्हायची। गुलबाक्षीची फुलं फार सुंदर असतात। फुलांचा देठ लांब बारीक आणि कोवळा असतो। देठाच्या टोकाला बारीक मणी असतो। गुलबाक्षीची फुलं नाना रंगाची असतात। पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकावाची, कितीतरी प्रकार। गुलबाक्षीचे काळे मणी फार सुंदर दिसतात। माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी। गुलबाक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात। त्याला सुईदोरा लागत नाही। या माळांचेही अनेक प्रकार असतात। तोड्याची माळ, दुहेरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हेनं ती गुंफतात। त्या दिवशी रविवार होता। रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुलं वेचावयास जात असू। पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुलं मिळत। पण रविवारी कोण केव्हा जाईल याचा काही नेम नसे। त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिलं नाही, म्हणून त्या दिवशी मी निश्चयच केला, आज आपण सारी फुलं आणावयाची, लवकर जाऊन कळ्यास तोडून आणावयाच्या, असं मी ठरविलं। गुलबाक्षीची फुलं 4 वाजल्यावर फुलं लागतात, सायंकाळी नीट फुलतात। फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरविले। बाहेर ऊन होते तरी मी निघालो। एक फडके बरोबर घेतले होते। 3 वाजण्याचा सुमार असेल। आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या आणि गोविंद शास्त्र्यांच्या घरा पाठीमागील गुलबाक्षीच्या कळ्या मी तोडल्या। गुलबाक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात। ते सारे घुबे मी तोडून आणले। घरी आल्यावर मी एक तामण घेतलं आणि त्यात पाणी घालून कळ्या टाकून दिल्या। संध्याकाळी आई म्हणाली,
1: मागच्या रविवारच्या सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही मिळणार हो. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही, पण दुपारतीला तरी चार आणून ठेव.
2: मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत, तू माळा करतेस का?
1: मी विचारलं. आण, मी इथंच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात डेखे पडायला नकोत ना, आई म्हणाली. मी ताम्हण आणावयास गेलो, पण ताम्हणातील फुलं नीट फुललीच नव्हती. ते पाहून मी खट्टूच झालो. ती फुलं परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणीचे ठिबकते आहे, कळ्यास तोडून आणल्या त्यास वाटतं, तरीच नीट फुलली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलं तरी द्यावी की त्यांना, एवढा काय आधाशासारखा गेलास उतावळा होऊन, असं आई मला बोलत होती. तोच शास्त्री बुवांकडची, धोंडू पंतांकडची बन्या, बापू, बाबी सारी.
2: श्यामने आणली हो फुले तोडून, एकही ठेवलं नाही.
1: बाबी म्हणाली,
2: का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुलं?
1: बापू बोलला,
2: चोरट्यासारखा मी नाही वाटतो हे तुमच्याकडे फुलं नेण्यासाठी.
1: मी म्हटलं,
2: नेहमी आपण सारी जण बरोबर जातो.
1: बण्या म्हणाला,
2: तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एक तरी फूल ठेवलं होतं का माझ्यासाठी?
1: मी विचारलं,
2: पण मी माझ्या परडीत ते देत नव्हते का? तूच फणकाऱ्याने निघून गेलास, मला का नाही थांबलास? बरं पाहून सांग ना, असं म्हणून तू गेलास हा असा आज सूट घ्यायचा होता होय तुला?
1: बाबी म्हणाली. माझी आई सारं ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुलं, असं म्हणून आईनं फुलं दिली.
2: का तू आत्ताच येतोस? आपण छापू पाणी, नाहीतर लच्छूबाई ताक दे, डेरा फुटला मडक दे, हा खेळ खेळू.
1: बन्या म्हणा, आई म्हणाली, आता उशीर झालाय, उद्या खेळा हो बन्या बापू. मुलं गेली. माझे तोंड गोरे मोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम, दुसऱ्याच्या घरची फुलं त्यांना न सांगता सवरता आणू नयेत, त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी, पण सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुलं तोडून आणणं. तू अधीर झालास, पण पदरात काही पडलं नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावं. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसतं तसं बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नानं जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाड म्हणजे मुलांच्या माता. झाड कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवतात. झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली मग ती देवासाठी आणीत जा. कळ्यांबद्दल मलाच वाईट वाटे. संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे.
3: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यगर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
4: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
3: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा पीएम सूर्यघर .gov.in.

मायकल फॅराडे जर नसता तर तुमचे आमचे आत्ताचे खिशातले मोबाईल अजून 200 वर्षांनी म्हणजे आपल्या पुढच्या 8 पिढ्यांनी वापरले असते. त्याचा जन्म झाला, गणितात कच्चा होता म्हणून थोडा या गोष्टीला वेळ लागला, कारण त्याला कन्व्हेन्शनल कॉलेजमध्ये जाता आलं. जगणं याला म्हणतात की ठरवलं, पेशन्स ठेवल्या, कुणाशी हुज्जत नाही आणि काही नाही, देवीचा विद्यार्थी म्हणून. आणि शेवटचा किस्सा सांगतो जगणं कशाला म्हणतात, त्याच्यातलाच भाग. देवी मृत्यूच्या येवर होतं 1843. देवी जेव्हा मृत्यूशी होत त्याला वार्ताहर आले, विचारत होते वेगवेगळ्या माध्यमांचे वार्ताहर की देवी तुम्ही आता शेवटच्या क्षणात आहात, हे असं असं करा, तुम्ही आम्हाला सांगा की तुमचा तुम्ही एवढे शोध लावले, देवीने 39 शोध लावले होते, तर तुम्ही एवढे शोध लावले याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा शोध तुम्हाला कुठला वाटतो? मित्र, मृत्यूशयावरून देवीनं सांगितलं, मला बाकीचे शोध सोडून द्या, बाकीचे शोध कुणीही लावले असते, पण मला लावलेला मोठा शोध म्हणजे मायकल फॅराडे हा विद्यार्थी मला सापडला. आणि म्हणून मानवी संस्कृतीला म्हणजे शिक्षकांना आपल्याविषयी काय वाटलं पाहिजे, काय वाटलं पाहिजे. मी लावलेला शोध मायकल फॅराडे हा मला सापडला एका व्याख्यानमालेमध्ये, मी त्याला बरोबर घेतला, त्याला संधी माझ्या परीने दिली. आज जे जग पाहतोय याच्यातलं, कारण त्याच्यानंतर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे इलेक्ट्रिक मोटर्स आल्या आणि पृथ्वीच्या पाठीवर ॲग्रोरियन एज, ज्याला आपण शेती युग म्हणतो, ॲग्रोरियन एजपासून ते आपण मुख्य मुद्द्यात आलो, म्हणजे ज्याला आपण इंडस्ट्रियल एज असं म्हणतो. इंडस्ट्रियल एजची सुरुवात एका माणसाच्या कल्पकतेने झाली, आपल्याकडून काहीतरी वेळ आणि प्रत्येकाकडं असतं हे जिगर ठेव. ही कथा मी सांगितलेली नाही आपल्याला, प्रत्येकाकडं कल्पकता आहे काहीतरी वेगळी, पण आपण तिला न्याय देत नाही. त्यासाठी थोडं एकांतात बसण्याची गरज आहे, शांतपणे मोठा श्वास घेऊन बसण्याची गरज आहे. लगेच सापडणार नाही, आज नाही उद्या नाही, पण मला काहीतरी वेगळं करता येईल. मी नेहमी सांगतो की उत्कृष्ट कवी दोनच ओळीने जग उलथू टाकतो, दोनच ओळी. अशाही प्रकारच्या कविता ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि दुसरं उदाहरण मुद्दा मी मुलींसाठी म्हणून सांगतो, आमच्या कन्यांसाठी म्हणून उदाहरण सांगतो की असंच एका गरीब घरात भौतिकशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापकाच्या घरामध्ये पोर्तुगालमध्ये 5 भावंडं राहत होती. घरचं खूप दारिद्र्य होतं आणि ह्या 5 भावंडापैकी 4 मुली आणि 1 मुलगा, 1 मुलगी वारली, त्याच्यामुळे 3 मुली आणि 1 मुलगा, एवढंच त्याचं दाम. ह्या 2 बहिणी ज्या मोठ्या होत्या, ह्या दोन्ही बहिणी त्यावेळच्या त्यांच्या HSC मध्ये पाहिल्या आल्या तिकडच्या. हायपोथेटिकली समजा HSC म्हणजे तिथं HSC होतं का असला प्रश्न विचारू नका, काय 12वी असेल ते त्या पद्धतीने त्या तिथं पाहिल्या आल्या. आणि पाहिल्यानंतर त्या दोघींनी ठरवलं, तिथं सुद्धा मी जे साल बोलतोय त्या सालाच्या दरम्यान, तिथं सुद्धा मी जे बोलतोय साल हे 1867, ज्या वर्षी मानवी संस्कृतीमधून मुद्दा मी मेळ घातलाय समजण्यासाठी, त्याचा सायन्समध्ये काही संबंध नाही, अंधश्रद्धेचा त्याच्यातला भाग तसा समजू नका. ज्या वर्षी पृथ्वीच्या पाठीवर मायकल फॅराडे गेला 1867, त्याच वर्षी नियन त्यांना एक वेगळी व्यक्ती दिली, तिच्याविषयी मी बोलतोय, तिचं नावही सांगून टाकतो मी मुद्दाम आपल्याला, मादाम क्युरी. तिचा जन्म 1867 साली झाला पोर्तुगालमध्ये, ह्या भावंडापैकी ती एक. त्या दोघी बहिणी पहिल्या आल्या आणि त्यांनी ठरवलं की आम्हाला बाहेर शिकायला जायचं, आम्हाला बाहेर शिकत, कारण त्यावेळेला तिथंसुद्धा 1867 ला सुद्धा त्यांच्या देशातसुद्धा महिलांना शिकण्याची, आणि म्हणून सावित्रीबाईला आपण इथं ठेवतो, त्याचं कारणच आहे ते. तिथंसुद्धा महिलांच्या शिक्षणाची पद्धत नव्हती, तरी या दोघींनी विचारलं की आम्ही बाहेरच्या देशात जाऊ, म्हणजे बाहेरच्या तालुक्याला नाही, आपल्याकडे अजूनही तालुक्याला मुंबई पाठवायचं म्हणत, तालुक्याला चालक नाही, ती गावात आहे का शिकायला, तेवढाच आहे तो कोर्स करू, अजिबात आम्ही बाहेरच्या राज्यात नाही देशातच जातो, आणि देशातही दारिद्र्य घेऊन जातो आम्ही दोघी जातो ना, असं फार आडेविडे घेतल्यानंतर या दोघींना परवानगी देण्यात आली आणि या दोघी तिथून सुटल्या, त्या डायरेक्ट पॅरिसला शिकायला आल्या. मुद्दाम आपल्याला सांगतो की 1994 साली मी ज्यावेळेस पॅरिसला गेलो होतो, जिथं मादाम क्युरी राहत होती ना, ती जागाही बघून आलो, माझ्या उत्तरार्धात तुम्हाला ते समजेल. मुद्दाम मादाम क्युरी वाचूनच गेलो. का वाचलं 94 साली? का वाचलं हे? मी ज्यावेळेस 11 12 रेडिओक्टिव्ह सारखा विषय शिकवायचं, त्यावेळेस मला वाटलं की काय मादाम क्युरीचं आहे बाबा हे, आणि मग चरित्र कुठे मिळेल तिचं, कुणाकडनं मिळेल? मग अनेकांनी थोडी छोटी तुटपुंजी अशी चरित्र लिहिली इकडं तिकडं, पण मी बाजारात जुन्या बाजारात हिंडत असताना इच्छाशक्तीप्रत, आणि बऱ्याच ठिकाणी सांगितलं जुन्या बाजारात मी हिंडत असताना तिच्याच मुलीनं लिहिलेलं चरित्र मला केवळ 8 रुपयात मिळालं, इच्छाशक्ती तिच्या मुलीची. आणि आजही माझ्याकडे ती कॉपी, म्हणजे पान उघडतानाच हे आता 1938 सालचं वगैरे ते पुस्तक आहे, आणि ते पान उघडताना सुद्धा ते फाटतात, त्याची झेरॉक्सही काढतात आणि ते सगळंच काळ वगैरे वगैरे, पण ते चरित्र मला मिळालं. जिच्याविषयी मी बोलतोय ती महिला पॅरिसमध्ये शिकायला गेली, पॅरिसमध्ये अत्यंत दारिद्र्यात शिकली, तिकडच्या लहान मुलांना सांभाळण्याचे प्रकार करत किंवा कमवाने शिका म्हणा त्याला, त्याच्या प्रकारच्या सगळ्या प्रकारामध्ये तिथं शिकली. शिकता शिकता डिसिजन मेकिंग, मी मुद्दाम सांगतो आपल्याला की डिसिजन मेकिंगमध्ये एक ठिकाणी चुकली आणि त्याची तिला किंमत मोजावी लागली. पहिला भाग डिसिजन मेकिंगमध्ये की डिसिजन हा बॅलन्सड असला पाहिजे, इमोशन्स अँड रिझन याच्यामध्ये दोन्ही गोष्टी, ज्याला विवेक आणि भावना हे दोन्ही सारख्याच गेल्या पाहिजे. फार भावनिकही निर्णय घेऊन कुठला चालत नाही आयुष्यामध्ये, आणि फार ड्राय म्हणजे फार विवेकानं निर्णय घेतला मग तेही चालत नाही. बॅलन्स निर्णयाला पाहिजे तेवढ्या गोष्टी
एक वेगळी लवचिकता असते, पण इथं ती भावनिक निर्णय घेता तिचा पाय घसरला आणि एका प्रकरणामध्ये ती तिथून निघून गेली. परत तिला स्वतःच्या गावी जावं लागलं. गावी गेल्यानंतर ती तिथं थांबली. तिनं शिकवण्या वगैरे सुरू केल्या, सगळ्या गोष्टी सुरू केल्या. पश्चाताप स्वतःला झाला सगळ्या गोष्टींनी. ते पश्चाताप घेऊन नंतर सगळं स्वतःवर कब्जा करून पुन्हा ती पॅरिसला शिकायला आली. आता तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं, ती स्वतंत्र राहायला सुरुवात झाली. जिन्याखाली जेवढी तिरकी जागा असते, मी प्रत्यक्ष पाहिली, जिन्याखाली जेवढी तिरकी जागा असते तिच्यातच तिच्या सगळ्या गोष्टी होत्या. तिथं ती वास्तव्य करायची, त्या सगळ्या गोष्टी राहत शिकत होती, मार्धपुटी जगत होती, वगैरे वगैरे वगैरे. एम एस सी फिजिक्स आणि एम एस सी मॅथमॅटिक्स डबल डिग्री पी जी झाल्यानंतर तिनं एका प्रोफेसरकडे गेली. पॅरिसमधल्याच फिजिक्स प्रयोगशाळेमधल्या एका प्रोफेसरकडे गेली आणि डोळ्यात डोळे घालून बोलले, विचारलं की माझ्याकडे काही कल्पना आहेत, आपण मला काही मदत केली तर बरं होईल. ओळखणाऱ्याने ओळखलं, हे काहीतरी वेगळं चीज दिसत आहे, हे 100% काहीतरी करणार आहे. कारण कुणाच्याही डोळ्या कर्तृत्वान पुरुषाच्या डोळ्यातली झाक झाकत नाही, एवढं पक्क लक्षात ठेवा. म्हणून आपले डोळे ना एकदम तरतरी ठेवा. मी नेहमी सांगतो लोकांना, एकदम प्रसन्न राहा, सारखं प्रसन्न राहा. म्हणजे घरात वाईट प्रसंग झाल्यावर मी म्हणणार नाही तुम्हाला, पण जेव्हा जेव्हा आपल्याला कोणाबरोबर इंटरॅक्ट व्हायचं ना, प्रसन्न राहा. काही काही लोक काही येत तर काहीच नसतं बरं, कारण चेहरा आइन्स्टाईन सारखा असतो, फार फार चिंतातूर असा नाही, काहीही येत नसतं. अजिबात नाही, निम्मी कामं तर आपल्या प्रसन्न चेहऱ्याने, बिलीव मी, निम्मी कामं आपल्या प्रसन्न चेहऱ्याने होतात. काय प्रसन्न चेहरा ठेवला, आपण कुणाला हिनवत नाही, कुणाला दुखवत नाही, काहीच करत नाही, प्रसन्न चेहरा. काही काही लोकांचे चेहरे सर असे असतात ना, त्यांच्याकडे बघितलं दुसऱ्यांचा जगायचा विश्वास उडतो. त्याच्याकडे चुकून बघितलं माझाच विश्वास उडाला जागण्यावर. प्रसन्न राहायचं, नको त्या ठिकाणी नको. पण काय, एखादं दुःख आलं, एखादं राहिलं, एखादी गोष्ट झाली, थोडंसं अपयश आलं, थोडंसं खर्चटलं, थोडं द्या सोडून कुणीतरी बोललेलं लागलं, समजावून सांगा, सामोपचार सामंजस्य तारतम्यन विषय संपला. त्यातच कुठं घालतो, आता बघतोच तुझं, आणि मला नाही मिळालं तर चालेल, पण तुला कसं मिळतं ते बघतो. झालं आयुष्यच, याला म्हणायचं आयुष्य. मला नाही मिळालं तर चालेल, पण तुला कसं मिळतंय तेच बघतो, कारण माझ्या आयुष्याचा अर्थ तेवढाच बोगस सगळं, त्याला काहीच अर्थ नाही. या मुलीच्या बाबतीत जेव्हा तसं ठरलं की त्याने त्या विचारलं प्रोफेसरला की मला काम करायचं, असं असं संधी दिली. मित्र संधी मिळाली आणि 2-3-4 वर्षामध्ये त्या प्रयोगशाळेत काम करताना 1895 एक्सरे रॉन्टगेननं शोध लावला आणि 1896 त्याच संकल्पना वेगळ्या पद्धतीने घेऊन ज्या शोध लावले गेले, रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध लावला गेला, किरणोत्सर्जन, नैसर्गिक किरणोत्सर्जन किंवा नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये मी जिच्या विषयी बोलतो त्या मादाम क्युरी, तिचं नंतरचं नाव क्युरी, पहिलं नाव सुडोलो वास्का होतं, पोर्तुगालमधलं नाव, फार अवघड नाव होतं सुडोलो वास्का. त्यात मी बरोबर उच्चार केला असं समजण्याचं कारण नाही, पण तर समथिंग लाईक दिस. आणि ही जी मी जिच्याविषयी बोलतो ती मादाम क्युरी लग्नानंतर झाले, तिथंच तिचं पेरी क्युरी बरोबर लग्न झालं होतं, प्रयोगशाळेत लग्न झालं होतं, सगळ्या गोष्टी झाल्या त्या त्यांना, आणि त्यांना पहिलं नोबेल प्राईज मिळालं. मित्र हो, एका शोधमुळं जी महिला दारिद्र्य असून सुद्धा गावाकडनं तालुक्याला, तालुक्यातनं जिल्ह्याला, जिल्ह्यातून राज्याला, तसलं काही नाही, स्ट्रेट दुसऱ्या देशात आणि शिकण्यासाठी गेली आणि तिथं पहिला झेंडा लावला, पहिला नोबेल प्राईज मिळाला. नियती बऱ्याच वेळेला आपल्याला अडथळे आणू शकते. मी मागा सांगितलं की अडथळे आणू शकतात, बॅरियर्स येऊ शकतात आणि त्या सगळ्या गोष्टी घडतात आयुष्यामध्ये. आयुष्य इतकं सोपं समजू नका, कृपा करून समजू नका. आणि म्हणून हिनं ह्या सगळ्या पद्धतीनं सांगितलं, त्यांना 2 बछडी झाली, 2 मुली झाल्या मधल्या कालावधीमध्ये. आणि 1996 डिस्कवरीन 10 वर्षात लग्न झालेलं, 2 मुलीमध्ये झालेलं आणि 1906 एका घोडागाडीतून जाताना पेरिक्युरीचा मृत्यू झाला, नवऱ्याचा मृत्यू झाला. हे सत्य वाचा मुद्दा. नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर ती एकदम गडबडली, थोडीशी बावरली, आता करायचं काय हाही भाग झाला. पण स्वतः ज्याला आपण म्हणतो धैर्य, त्यांना उभारले आणि स्वतःला स्वतःचा धीर दिला आणि मला इथं करून दाखवायचं, माझ्या मुलींचंही कर्तृत्व मला पाहायचं असं स्वतःला सावरलं. पोर्तुगालमधून आलेली एक महिला पॅरिसमध्ये फ्रान्स देशात आलेली आणि फ्रान्स देशात आल्यानंतर लोकांना असं वाटलं की ही तर नोबेल लॉरेट आहे. फ्रान्समधल्या लोकांना वाटलं नोबेल लॉरेट आहे, आता हिचा नवरा गेलेला आहे, आता हिच्यावर फार मोठी आपत्ती कोसळली, माणूस की म्हणून तेही ठीक होतं. आणि म्हणून तिथलं फार मोठं शिष्टमंडळ तिच्या घरी गेलं, तिला विचारलं तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय हवंय आमच्याकडून. तिनं काहीच नको म्हणून सांगितलं, मला शासनाचं मोफत काहीच नको. आपल्याकडं असं कुणी म्हणेल का पहा. राष्ट्र मोठी का होतात माहीत आहे का, भारत महासत्ता बनेल पण कधी, हे असलं आपल्या विचार आल्यावर. मला शासनाचं फुकट काहीच नकोय असं म्हणण्याचे विचार आल्यानंतर त्यावेळेला सांगितलं तिनं, तिनं काय फक्त द्यायचंच असेल आपल्याला तर माझ्या कर्तृत्वाला आणि कल्पनेला संधी द्यायची, मला एखादी प्रयोगशाळा बांधून द्या. प्रयोगशाळा बांधून दिली, मुलींना शिकवत ही महिला एकटी तिथं स्वतः सगळ्या गोष्टी करत होती. आणि 1911 पहा, 6 साली पती गेल्यानंतर 1911 तिनं स्वतंत्र एक इंडिपेंडंट एक धातू शोधून काढला रेडिओएक्टिव्ह एका महिलेनं. कित्येक टन, 1000 टन असं ओर सोर्स खनिज फिल्टर आउट करून
एक किंवा दोन ग्रॅम एक वेगळा रिडक्टिव्ह सोर्स काढला एलिमेंट काढला, मूलद्रव्य काढलं, आणि तिच्याबद्दल तिला एकटीला दुसरं नोबेल प्राईज मिळालं. नोबेल प्राईज हा झेडपीचं नव्हे, नोबेल प्राईज. आपण झेडपीचं सुद्धा किती फ्रेममध्ये लावतो मोठं करून, आपला स्वभाव असतो त्यात काही गैर नाही, त्यातही गैर मी म्हणत नाही, सुरुवात तशीच व्हावी लागते. आणि ते झालं 1933 साली मधला सगळा भाग. सातत्यानं रेडिओ ॲक्टिव्हिटी सारे एलिमेंट सगळं, ही सगळे किरणोत्सर्जन, सगळे अंगावर येणारे, हे सगळ्या गोष्टी होत असताना, हे सगळं घडत असताना आज कॅन्सरसाठी रेडिओॲक्टिव्हिटीज प्रयोग केले जातात, त्याला आपण म्हणतो ना केमोथेरपी. त्याच्यावर रेडिओॲक्टिव्हिटीचे डोस दिले जातात, किरणोत्सर्जनाचे डोस दिले जातात. हा शोध आहे कॅन्सरचा, पण त्यावेळेला तिला हे काहीच माहीत नव्हतं. धिस मटेरियल, धिस एलिमेंट विल बी यूज इन फ्युचर फॉर द कॅन्सर पर्पज. शी वॉज टोटली इग्नोरंट, तिला काहीच माहीत नव्हतं. आणि म्हणून तिनं त्यावेळेला सारखे त्याच्याबरोबर सारखे इंटरॅक्ट झाली. आणि 1933 साली मित्र ही नंतर समजलं की तिला एक्सेस डोसेसमुळं ती स्वतःच कॅन्सरनं गेली. त्याला काहीच माहीत नव्हतं, जिनं मानवी संस्कृतीला कॅन्सरचं औषध दिलं कोट अनकोट, ती स्वतः मात्र कॅन्सरनं गेली. तिथं ते थांबलं नाही प्रकरण. मुलीचं, मोठी जी मुलगी होती तिचं, आणि तिथं जुलियट, त्याच्याबरोबर लग्न झालं. आणि तिनं तिथं संशोधन करत होती. तिला हिला जसं आपण, मी आत्ता विचार केला की मादाम किरणला जसं नैसर्गिक किरणोत्सर्जनाला पारितोषिक मिळालं, तसं हिला तिच्या मुलीला आयरन जुलियट तिचं नाव, तिचं चरित्र मिळतंय बाजारामध्ये आता. आणि ती आयरन जुलियट तिला, तिनं आर्टिफिशियल रेडिओक्टिव्हिटी म्हणून शोधून काढली, कृत्रिम किरणोत्सर्जन, निसर्गातलं वेगळंच स्वरूप शोधून काढलं इंडिपेंडंट तिनं आणि तिच्या नवऱ्यानं. आणि म्हणून तिला एक स्वतंत्र नोबेल प्राईज मिळाला. एका महिलेच्या कर्तृत्वामुळं, रिपीट करतो मी, एका महिलेच्या कर्तृत्वा

जायची संधी मिळाली, तर जी महिला शिकण्यासाठी तिथं गेली होती बाहेरून कष्ट करून कमावणे शिकत काम करून, तिच्या नावानं 249 हेक्टरमध्ये मेरी क्यूरी युनिव्हर्सिटी नावाची युनिव्हर्सिटी फ्रान्सला स्थापन करावी लागली. याला जगणं म्हणतात. आपल्याला माझं तळमळीनं आपल्याला सांगणं आहे की संगत चांगली ठेवा. पहिली गोष्ट, सगळ्यात तुम्ही या वयात जर बिघडणार असाल कशानं, कृपा करून मित्रांना लगेच दोष देऊ नका, लगेच उद्यापासून तू बंद असं म्हणू नका, तेवढं पाळा. मी विनोदाने एवढ्यासाठी सांगतो की संगत चांगली ठेवा. आता मला सरांनी सांगितलंय आणि आता मला विचार करावा लागेल तुझा, असं काय बोल, ते बोलायची काहीच गरज नाही. संगत चांगली ठेवा. मला कुठली व्यसनं आहेत का? अजिबात असता का म्हणत, डोक्यातनंच काढून टाका व्यसनं असतील तर. व्यसनच पाहिजे असेल तर वाचनाचं ठेवा, व्यसन पाहिजे असेल तर चांगल्या व्यायामाचं ठेवा, व्यसनच पाहिजे असेल तर चांगल्या काव्य वाचनाचं वगैरे वगैरे, असे मस्त काहीतरी नाटकं बघण्याचं वगैरे, तेही व्यसनं ठेवा. पण नकारात्मक गोष्टीनं कृपा करून जगू नका. आणि शेवटचा भाग मी आपल्याला जाता जाता सांगेल, अलीकडे समाजामध्ये मित्र हे सगळं करा आणि खिलाडूपणे करा. माझ्यापेक्षा आणखीन कोणाला चांगलं यश मिळालं तर त्याचं जाऊन पहिल्यांदा खिलाडू जगलं पाहिजे. म्हणजे मला जर समजा आता किशोर रक्तात्यांनी ठरवलं की ते विद्यार्थी म्हणून मी आणि किशोर रक्तात्यांनी हे समजा भोसले सर आणि आमचा बाबासाहेब यांनी जर ठरवलं की आता सर आपण क्रिकेट खेळू बाहेर आणि मग मी क्रिकेट आणि मी बॅटिंग करतो उदाहरणार्थ हायपोथेटिकली, आणि मग बाबासाहेबांनी तिकडनं मस्त फिरकी बॉल टाकलाय, मला माझा गर्व आहे बॅटिंगचा आणि त्यांनी बॉल टाकलाय मस्तपैकी आणि मला काही समजच नाही, मागं बॉल गेला आणि खट्ट आवाज आलाय, मी ओळखलंय की आपलं काय मागं झालंय ते. आता बाबासाहेबाला मी म्हणायचं का बरं ठीक आहे इंटरनलचे तुझे मार्क माझ्याकडेच. याला जगणं नाही. खराब बॅट्समन असेल तर मी खिलाडू आयुष्य हे त्यातलं पॅरल एक्झाम्पल काढून टाका. जगताना माझ्याबरोबर जे स्पर्धेत होते त्यांना सुद्धा पुढे हात जाऊन असं म्हटलं पाहिजे की कॉंग्रॅच्युलेट. त्याला म्हटलं पाहिजे तुझा बॉल इतका सुंदर होता मला समजलाच नाही. प्रसंग त्यातला वगळून टाका, फक्त खिलाडू जागा. आपल्यापेक्षा आपल्या खोलीतल्या मुलाला मार्क्स जास्त पडले की बोलायचंच बंद करतो. माझ्या नोट्स वापरल्या हो, अरे मग तू काय झोप. हे आपला नेहमीचा डायलॉग आहे, नेहमीचा डायलॉग. माझ्या नोट्स सर ते पहिला आला ना सर ते काय नाही खरं, माझ्या नोट्स आणि मग तू झोपला होता काय. त्याला तुझ्या नोट्स वापरून जर तो पहिला येत असेल तर तुला तुझं काय झालं होतं. हे ह्या सबब मी प्रत्येक ठिकाणी तिथंच आणतो. आणि शेवटी मित्र अत्यंत तळमळीनं सांगतो, वेगळा अर्थ कुठलाही घेऊ नका. अलीकडं समाजामध्ये जातीवादाचं फार येत आहे. माझी तळमळ आहे कुणीही कुठल्याच बाबतीमध्ये कुणाच्या जातीच्या ह्याच्या बाबतीमध्ये ज्याचं मेरिट आहे त्याचं मेरिट आहे, ज्याला गरज आहे त्याला गरज दिली पाहिजे, घटनेनं सांगितलं त्याचा मान ठेवलाच पाहिजे. सगळ्या गोष्टी करा पण सगळ्यात जास्त मेरिटला किंमत द्या. मी सांगेल गुणवत्तेला किंमत दिली पाहिजे. आणि सगळ्यांच्या डोक्यात गुणवत्ता तुफान भरलेली आणि जर एखाद्याला संधी मिळत नसेल तर माझं पदरची मोड करून मी त्याला संधी देईल, ही भावना ठेवा. शेवटच्या चार ओळी सांगतो आणि थांबतो. सुरुवातीलाच मी हे सगळं संपण्याच्या अगोदरच मी किशोर रक्तटे विशेषतः शेजवळ सर आणि इथं बसले सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देत शेवटच्या ओळी सांगतो आणि थांबतो. नको द्वेष नको मत्सर, नको द्वेष कुणाविषयीच नको मत्सर, नको जात नको धर्म, हवी आहे फक्त राष्ट्रीय एकता. नको द्वेष नको मत्सर, नको जात नको धर्म, हवी आहे फक्त राष्ट्रीय एकता. म्हणूनच सांगतो आजच संकल्प सोडा हृदयाला हृदय जोडा. म्हणूनच सांगतो आजच संकल्प सोडा हृदयाला हृदय जोडा आणि डोळ्यात डोळे घालून फक्त एकच वेळ म्हणा की सर राष्ट्राचं भवितव्य आता आमच्यावर सोडा राष्ट्राचं भवितव्य.

0: या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण पुणे विद्यापीठ विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ द्वारा करण्यात आलं. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ FM 107.4 MHz. आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवलेत तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
4: हर घर सूर्यघर.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले,

0: पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्यघर.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास, ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्तहाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीतं तुझसे नाराज नहीं जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनूप घोषाल, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं, पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नहीं जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनूप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दीदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, ना तुम ठहरे ना मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा था.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो, गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन. ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं. असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते, तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते. म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं.

0: काय मी आर्जस्वरा आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना. ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान, इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील. हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे. पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असंच सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं. डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधीकधी डोळे सांगून जात असतात, हो ना? अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आर जे शुभांगी सोबत. श्रोतेहो, यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही, तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस, हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलंय. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध

ಯಾಕ ಚತುರ ನಾರ ಅಮ ಜೋಡಗಳ

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए. हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे. नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरते शुभांगी सोबत. गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात. ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत. यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर वाटत नाही. रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं. आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दीदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो. हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं.

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं संगीतकार एस डी वर्मन मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा. वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी. खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

ऐकते हो आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली आहे की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात, हो ना?

0: राज्यस्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो। आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा। तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433। या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।
2: श्रोते हो, ऐकूयात साप्ताहिक मालिका अर्थाच्या शोधात। संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं आहे, संकलन सायली नागदेवे यांचं। आजच्या भागाचं शीर्षक आहे उंदीर।

उंदीर, आजूबाजूला पडलेले अनेक पेपर्स आणि त्यांचे घट्टे यातून मार्ग काढता काढता त्याची बरीच दमछाक झाली. सगळेच धावतायत म्हणून तोही त्या रेसमध्ये धावू लागला होता. काही वेळानं तो थांबला अचानकच, नेहमीसारखी लेट ट्यूब पेटल्यासारखा. त्याच्या लक्षात आलं की आपण का धावतोय याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं, जनरली नसतंच. युनिव्हर्सिटीच्या परीक्षा विभागाच्या त्या मोठ्या अंधाऱ्या गोदामात तो आणि इतर जण यांच्याशिवाय कुणीच नव्हतं. खिडक्या कायमच्याच बंद असल्यानं एक कुबटसा असा वास सगळीकडेच भरून राहिला होता. पेपर्सची नवीन गाडी आली की मगच काहीसा कमी होणारा. इतरांचं धावणं चालूच होतं. नवीन जुने खूपच जुने अशा गठ्ठ्यांमधून वरून खालून कोपऱ्यातल्या लोखंडी रॅकवर चढून वरच्या कप्प्यातल्या गठ्ठ्याची दोरी त्याने सहजच कुरतडली, तशी ती तुटली. मग सगळे पेपर्स हळूहळू खालच्या फ्लोअरवर पसरून गेले. अंधारातही दिसत असल्यानं मग त्यानं एकावरचं सहजच वाचायचा प्रयत्न केला. त्यावर आत बरंच काहीसं लिहिलेलं होतं, नेहमीसारखंच, आणि अधेमध्ये लाल रंगाच्या पेन न केलेल्या खुणा आणि आकडे. लहानपणापासून तो ते पाहत होता. एवढ्या वर्षांपासून सगळं सारखंच होतं. दरवेळी फक्त पेपरचा चकचकीतपणा बदलायचा. बराच वेळ तो त्या पेपरवर वाचल्यासारखं करत फिरत राहिला. सकाळची वेळ असल्यानं बंद खिडक्यांच्या फटींमधून आणि त्या लोखंडी शटरच्या खालून काही उजेड आत येत होता, पण एकूणच आत अंधार कायम होता. शटर जवळ जाऊन मग त्यानं त्या खालच्या फटीतून बाहेर पाहिलं. लोखंडी गेटच्या बाहेर लांबवर काही कुत्रे आळस घालवत उभे होते, तर कावळ्यांचं अधूनमधून खाली उतरणं चालूच होतं आणि लहान कुत्र्यांचं त्यांच्या मागे धावणं. गेटवरचा खाकी कपड्यातला माणूसही रोजच्या सारखा निघण्याच्या तयारीत दिसत होता. त्यानं पुन्हा आत नजर टाकली. मगाची ती रेस जवळपास थांबलीच होती. नेहमीचेच एक दोन उत्साही अजूनही धावतच होते. एव्हाना त्यालाही भूक लागलीच होती. त्याच्या आधी कार्यक्रम उरकून घ्यावा म्हणून तो नेहमीच्याच कोपऱ्यात गेला, पण तिथे पंजा ठेवायलाही जागा नसल्यानं तो दुसऱ्या बाजूच्या कोपऱ्यात रॅकच्या आडोशाला जाऊन आला. त्याच्या त्या सार्वजनिक बिळात त्यानं काल लपवून ठेवलेला पावाचा तुकडा कुणीतरी केव्हाच पळवून नेला होता. समोरच्याच बिळात वरून खाली अर्धवट डोकावणारा चपातीचा तुकडा पळवावा असं त्याला वाटलं, पण असं करणं चूक असतं असं त्याला लहानपणापासूनच सांगितल्यानं त्याची हिंमत होईना. कुठल्या लहानपणात अडकलो चायला असं त्याला वाटून गेलं. स्वतःच्या सार्वजनिक जगण्याचा त्याला रागही आला. मग तो तिथून नाईलाजानं उठला, रॅकवर चढून त्या लोखंडी खिडकीत पोहोचला आणि कावळ्यांची नजर चुकवत कंपाऊंडच्या आत लावलेल्या झाडावर चढून पलीकडच्या बाजूनी खाली उतरला. कॅन्टीनच्या कडेच्या छोट्या छोट्या कुंड्यांच्या बाजूला येऊन थांबलं. कॅन्टीनची वर्दळ अजूनही सुरू व्हायची होती. त्यानं वर पाहिलं. त्या मोठ्या पसरलेल्या वडाच्या झाडावरून कावळ्यांचा आवाज वाढतच होता. समोरच्या टेबलांवर बापाचीच जागा असल्यासारखं चिमण्या फिरत होत्या आणि एक दोन तुरळक माणसं काहीतरी खात पीत होती. या सगळ्यांच्या सारखं बिनधास्तपणे राहता आणि खाता पिता का येत नाही असा त्याला प्रश्न पडला. सरळ उठावं आणि आपल्या त्या आवडत्या गोल बिस्किटाचा तुकडा उचलून हे टेबलवरच खात बसावं असं त्याला वाटलं. एवढ्यात काउंटर जवळून जाणारा तो काळ्या पांढऱ्या रंगाचा बोका त्याला दिसला आणि त्यानं तो विचार तिथेच सोडून दिला. कुंड्यांमधून वाट काढत मग तो किचनच्या मागच्या बाहेरच्या बाजूला आला. तिथलाच एक रोटीचा तुकडा घेऊन तो आतल्या बाजूच्या बटाट्याच्या पोट्याच्या कडेला येऊन बसला. काही खाण्याआधी नेहमीसारखंच त्यानं पोतं कुरतडून दात साफ करून घेतले. त्यातून एक दोन बटाटेही बाहेर आले. त्यातही तो रोटीचा तुकडा अर्धाच खाऊनही त्याचं पोट भरलं. इतक्यात आणखी एक जण तिथे आला आणि तो उरलेला तुकडा घेऊन गेला. त्याला वाटलं आपण तो वाचवून ठेवायला हवा होता, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की असं काही नसतंच. कुणीही कधीही कसंही काहीही उचलून नेऊ शकतं हे असं का याचा विचार करतच पाणी प्यायला म्हणून तो बेसिनच्या खालच्या गळक्या पाईपकडे गेला. बऱ्याच वेळानंतर तिथे तो प्लेट्स नेणारा आणणारा छोटासा मुलगा आला. कुरतडलेल्या नखांचा अनवानी पायांचा डाव्या पायाच्या एका बोटाला बारीकशी जखम झालेला. त्याला बस झालं तरी तो पाणी सोडतच होता. मग त्याच्या लक्षात आलं की हे सगळं पाणी ते ग्लास धुण्यासाठी चाललंय. आपल्याला काय त्याचं पाणी पिण्याशी मतलब
असा त्याने विचार केला. तो मुलगा जसा निघून गेला तसं त्याला काउंटरवर बसलेला बोका आपल्याकडेच पाहतोय असं दिसलं, तेही नेहमीसारखा डोळे मोठे करून. पण त्याचंही पोट भरलं होतं आणि एकूणच अंतर, वेग, परिस्थिती यांचा विचार करून त्यानं बसूनच राहणं पसंत केलं. मग त्याचाही आत्मविश्वास वाढला आणि तोही त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. पण खरंच वेळ आली तर हा आत्मविश्वास काही आपली साथ देणार नाही हेही त्याच्या काही वेळानं लक्षात आलं. मग त्यानं त्याची साथ सोडून बटाट्याच्या पोत्यांचा आश्रय घेतला. तिथं त्याला बरंच सेफ वाटलं, बिळात वाटतं तसं. माणसांचं जसं वेगवेगळं असतं तसं आपलंही वेगळं बीळ का असू नये असं त्याला वाटलं. दार लावून कुलूप लावता येईल असं वेगळं, किल्ली गळ्यात अडकवून ठेवायची, पाहिजे त्यावेळी उघडायचं, बंद करायचं, शिवाय खायचंही सेफ, हवं तेवढं हवं तेव्हा. पण साठवून ठेवून जगण्यात कसली आली आहे मजा, आणि मग माणसांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला असंही त्याला वाटून गेलं. एव्हाना दुपारही झाली होती, त्याच्याही पोटात कावळे ओरडू लागले होते. कॅन्टीन मधला कलकलाट बराच वाढला होता. वेगवेगळ्या डिपार्टमेंटची बरीच मुलं मुली आणि त्या परीक्षा विभागातली माणसं यांनी कॅन्टीन भरून गेलं होतं. वडाच्या झाडातून अर्धवट उजेड अर्धवट सावली असं सगळीकडे एकसारखं पसरलं होतं. तो मोठ्या मुश्किलीनं सगळ्यांचे पाय चुकवत कडेकडेने शेवटच्या टेबल शेजारी झाडाच्या कडेला असलेल्या एका ओळखीच्याच पण छोट्याशा बिळात येऊन बसला. एकतर तिथं बसणारे मुलं मुली बराच वेळ खात बसतात आणि उरलं तर ते कावळ्यांना कधी कधी कुत्र्यांना म्हणून टाकतात. पण आज बऱ्याच जणांचं खाण्यातही लक्ष नव्हतं, परीक्षा असावी बहुतेक त्यांना अंदाज केला. त्या बऱ्याच जणांचं लक्ष वह्या पुस्तकांमध्येच होतं, पण त्याचं आणि इतरांचं मात्र त्यांच्या खाण्यावर होतं. यांची रोजच परीक्षा असती तर सगळ्यांनाच असं भरपूर खायला मिळालं असतं, कुत्र्यांना, कावळ्यांना, आपल्याला, आणि त्याची इच्छा असेल तर त्या बोक्यालाही असं त्याला वाटलं. आणि कुणीच कुणाला घाबरण्याचंही काहीच कारण नसतं. एवढ्यात खाली टाकलेल्या चपातीचा तुकडा उचलायला एक कावळा तिथे उतरला तसा तो घाबरला आणि पुन्हा बिळात थोडा आत जाऊन बसला. बराच वेळ असं काही नसताना तसं का वाटतं याचा विचार करत काही वेळानं त्यानं हळूच मान बाहेर काढली. चपातीचा पडलेला एक शेवटचा तुकडा त्याला दिसत होता. हा आता आपल्यासाठीच उरलेला असं त्याला वाटलं. तेवढ्यात त्या बोक्यानं सहजच उचलून तो नेला, गंमत केल्यासारखा. मग तो शक्य तितक्या शांतपणे बाहेर आला. समोरचा टेबल पूर्णपणे रिकामा होता. वर कावळे एका पायाने चोच साफ करत होते. एका बाजूला कुत्रे जीभ बाहेर काढून बसले होते आणि तो बोका आळस देत आता झोपण्याच्या तयारीत होता. आजूबाजूची वर्दळ बरीच कमी झाली होती. एका टेबलवरच्या परीक्षा विभागाच्या दोन माणसांपैकी एकाच्या डब्यात तो डायरेक्ट घुसला आणि अर्ध्या चपातीचा तुकडा घेऊन बाहेर पडला. कुठलीही घाई गडबड नसल्यासारखा. पाठीमागं बराच गोंधळ झाल्याचं त्याला ऐकू आलं, पण त्याला त्याची फिकीर नव्हती. आरामात आता तो गोदामातल्या बिळाजवळ आला. हवं तेवढं खाऊन त्यानं तो उरलेला बराच मोठा तुकडा तसाच सोडून दिला. एवढा मोठा तुकडा तिथं त्या अंधाऱ्या जागेत पहिल्यांदाच येत होता. आता सगळ्यांचं लक्ष त्याच्यावरच होतं. खरं काय ते त्यालाच माहीत होतं. एव्हाना तो तुकडाही इतरांनी संपून टाकला. तो मग सरळ उठून कॅन्टीनच्या बाजूच्या खिडकीत बाहेरच्या बाजूला येऊन बसला. बराच वेळ, संध्याकाळची वेळ असल्यानं त्या वडाच्या झाडावरचा कावळ्यांचा आवाज पुन्हा वाढला होता. कॅन्टीनमधली वर्दळ मात्र बरीच कमी झाली होती. तो नेहमीचा छोटा मुलगा फक्त टेबलं साफ करत होता. चित्रात दिसतं तसं सगळं छान दिसत होतं. आतून काहीतरी मोठा आवाज झाला तसं त्याचं लक्ष आतल्या बाजूला गेलं. त्या फटीतून तो आत आला. ते मोठं लोखंडी शटर उघडलं गेलं. बाहेरच्या बाजूनं ती नेहमीचीच उलटी लावलेली गाडी थोडीशी आत सरकली. त्यातल्या दोन माणसांनी पेपरचे नवीन गट्टे आत ठेवायला सुरुवात केली. बऱ्याच वेळानंतर ते गट्टे संपले, गाडी निघून गेली. मग खाकी कपड्यातल्या त्या माणसानं ते भलं मोठं शटर पुन्हा ओढून घेतलं. पुन्हा आत अंधार पसरला आणि नंतर अचानक एकच गलका झाला. नवीन गठ्ठ्यावर सगळे इतर जण तुटून पडले. त्यानंही जवळजवळ मग तो नवीन गठ्ठा आणि त्यातला कागद बघितला. वेगळ्याच वासाचा, जाड, नवीन, कुरकुरीत असा. पुन्हा एकदा तो गठ्ठ्याच्या वरच्या बाजूला गेला. चारी बाजूंनी इतरांचं कुरतडणं चालूच होतं.
त्यानं मग ती नायलॉनची घट्ट दोरी जशी तोडली तसा तो गोठा कोसळला अनेकांच्या अंगावर आणि ते सगळे पुन्हा धावू लागले. तो मात्र त्यातल्या एका पेपरवर पुन्हा वाचल्यासारखं करत फिरू लागला.

0: श्रोतेहो, अर्थाच्या शोधात या कार्यक्रमाचा आजचा विषय होता उंदीर. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं होतं. संकलन केलेलं होतं सायली नागदेवे यांनी. हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्सवरून प्रसारित केला.
1: हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची आरजे शुभांगी, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हा

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत राहा, ऐकत राहा रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभ

श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीतं. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार एस डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड़ दो आचल जमाना क्या कहेगा. काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिलाय. ऐकूया हे सुंदर गाणं.

हुड्डा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल अर्चना. साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया।

0: करा आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए

0: सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत, यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख। आखो आखो मे, न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट। या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय। तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते। ऐकूया हे खास गाणं।

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया. यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग. ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग. या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती.

0: मनसी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंदाश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाजसुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावूक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे. काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं.

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुणपण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले. ओपी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वा. किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं. असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम. जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळ

0: मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोतेहोत, ऐकूयात साप्ताहिक मालिका अर्थाच्या शोधात. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं आहे, संकलन सायली नागदेवे यांचं. आजच्या भागाचं शीर्षक आहे ढेकूण.

अगदीच त्याच्या पोटाला खुपू लागला. असं वाटलं त्याला की कडाडून तिथेच चावा घ्यावा, पण उगाच सापडलो तर काय घ्या. आणि तसंच पोटही काल रात्रीच भरलेलं असल्यानं त्यानं तो विचार तिथंच सोडून दिला. तो बूट पुढून मोठा पडतो म्हणून टाकलेले कागदाचे बोळेही या बुटक्यानं काढल्यानं त्यातही लपायला जागा नव्हती. काल आपण जरा जास्तच त्रास दिल्यानं किंवा नेहमीसारखं लवकर जाऊनही बाथरूममध्ये पाणीच संपल्यानं याचं डोकं गरम झालं असेल असं त्याला वाटलं. पण तसंही रात्री नेहमीसारखं आपण याला प्रामाणिकपणे एकदाच चावलो, तेही मानेजवळ आपल्या आवडीच्या ठिकाणी. एकदा त्याचा हात तिथंपर्यंत पोहोचला होता, पण नेहमीसारखाच तिथे फक्त खाजवतच राहिला. त्याला त्याचं वाईट वाटायचं. आधीच तो मुलगा बारीक, त्यात मागच्या वर्षी 7 नंबरच्या हॉस्टेलवर आपल्या लोकांनी तर याला खाल्लाच, पण बरोबरच्या एक पार्टनर आणि 2 पॅरासाईटनी याला आपण जेवढा त्रास दिला नसेल तेवढा दिला. त्यावेळी आपले अनेक मित्र त्या 2 पॅरासाईटशी झालेल्या रणकंदणात मारले गेले. त्यावेळी आणि अजूनही आपल्या लोकांसाठी होस्टपेक्षा पॅरासाईटच मोठे शत्रू आहेत. हॉस्टेल ही जशी अलिखित आपलीच प्रॉपर्टी आहे असं आपल्याला वाटतं, तसं पॅरासाईटना पण वाटत असावं कदाचित असं त्याला वाटून गेलं. त्यामुळे त्यानं पॅरासाईट या जमातीच्या वाट्याला जायचं शक्यतो टाळलंच. हॉस्टेल पे राज करायचं असेल तर दिमाग से काम करायला पाहिजे हे त्याला आधीच कळालं होतं. हे त्याला त्याच्या एका मोठ्या मित्रानं शिकवलं होतं, पण तोही फितुरीनं कधी नव्हे ते त्या रूम पार्टनरच्या ताब्यात रंगेहात सापडला. खरं म्हणजे तिथं दुसऱ्याच कुणीतरी चावण्याचं नाटक केलं, दिसला तिथे हा झालं. पहिलं वर्ष संपलं तेव्हा आपण त्याच्या त्या जुन्या खडखडात ट्रंकेत राहून कसे दिवस काढले हे आठवून त्याच्या अंगावर शहारे आले. त्या काळात बऱ्याच जणांनी हाय खाल्ली आणि आशा सोडून दिली होती. आपण मात्र जिद्द आणि चिकाटी या गुणांनी जिवंत राहू शकलो. त्या काळातल्या गोष्टी नव्या पोरांना सांगताना त्यांचे मोठे होणारे डोळे पाहून त्याला स्वतःचा अभिमान वाटायचा. हा बारीक मुलगा ज्यावेळी 3 नंबर हॉस्टेलवर आला सिंगल रूममध्ये, तेव्हा खरं तर त्याला वाईट वाटलं, फारसे ऑप्शन्स नसण्याचे. पण 4 वेळा जीव धोक्यात घालून एकदा पोट भरण्यापेक्षा 4 दिवसातून एकदा भरलेलं बरा असा विचार त्यानं केला. त्या खोलीतल्या पहिल्याच रात्री आपण याचं इतकं रक्त प्यायलो की पुढं आठवडाभर निवांत गादीतच झोपून होतो याचं त्याला आता हसू आलं. रूममध्ये नवीन कुणी आलं की वेगळीच टेस्ट मिळायची, मजा यायची. काही वेळा टेस्ट जरा जास्तच वेगळी असायची की गुंगीच यायची. आणि मग पोट भरलं की त्याच बेडवर कधी झोप लागायची कळायचंच नाही. तसा तो त्याला फारसा त्रासही द्यायचा नाही. बिचारा पोरगा जरा जास्तच अभ्यास करायचा. परीक्षेच्या काळात तर रूमवर जरा जास्तच गर्दी होते. खरं तर आपल्यालाही अडचण होते, हरकत नाही, पण आपली नवीन पोरं याला जरा जास्तच त्रास देतात. किती वेळा सांगितलं चावा प्या मजा करा पण ऐकत नाहीत. मग परवा त्या चवताळलेल्या नव्या पॅरासाईटच्या रणकंदनात बरेच जण मारले गेले. तो मुलगा बिचारा काही करत नाही, कशाला त्याला त्रास द्या, तो जगला तर आपणही जगलो असा तो विचार करायचा. याचं अंग कसं वाढेल याची त्याच्यापेक्षा आपल्यालाच जास्त काळजी आहे असं त्याला वाटून गेलं. पण ते त्याला आपल्या पोटाच्या काळजीपोटीच आहे हे कळल्यावर त्याला त्याची फारशी सहानुभूती नाही वाटली. त्या मुलाची एक गोष्ट याला आवडायची की कितीही आणि कुणाचाही राग आला तरी तो इतरांसारखा आपल्यावरती काढत नाही, आणि म्हणून तसं त्याच्या अगदीच वाट्याला जायचं नाही असं धोरण त्यानं अवलंबिलं होतं. पण आज हा आपली काहीच चूक नसताना आपल्यालाच ढोसतोय याचा त्याला राग आला. तरीही तो त्यानं आवरला आणि बुटाच्या आतल्या बाजूनं तो बाहेर येऊन सॉक्सवर जाऊन बसला आणि तिथे त्याने एक मोकळा श्वास घेतला. तिथून त्याला तो पॅरासाईट ढाराढूर झोपलेला दिसला. अजूनही एवढी गाढ झोप म्हणजे पोरांनी रात्री चांगलीच पोटं भरली असावीत त्यानं अंदाज केला. हा दुसऱ्या बुटाची लेस बांधतोय तोवर खाली उतरू या विचारात असतानाच कधी नव्हे ते पटकन तो बारीक मुलगा चपळाईनं बाहेर पडला. त्याला आश्चर्य वाटलं. तिथेच त्या बुटाच्या वरच्या भागात सॉक्समध्ये बसण्यापेक्षा आता पर्याय नव्हता. उगाच हालचाल केली आणि यानं झटकलं तर या वयात कुठे अनोळखी जागा अनोळखी माणसात जायचं, सगळीच माणसं काही सारखी नसतात असा पोक्त विचार त्यानं केला. बऱ्याच दिवसांनी तो हॉस्टेलमधून बाहेर पडत होता. बुटाच्या एक लेस न टाकलेल्या छिद्रातून सगळं मस्त दिसत होतं. मोठंच्या मोठं वडाचं झाड, तिथंच खाली वाकड्यांवर बसलेली मुलं, काही डबल बारवर व्यायाम करणारे,
काही बादल्या घेऊन फिरणार आहे असं. पायाच्या जोरदार झोक्यामुळं त्याला बाहेरचं वारं जरा जास्त झोंबत होतं. बाहेरचा उजेड जसा जास्त डोळ्यांवर येऊ लागला तसं त्यानं स्वतःला थोडं आत कोंबलं. आता हा डिपार्टमेंटला तर जाणार नाहीये ना, अशी एक शंका त्याला आली. तसा एकदा तो तिथे जाऊन सुखरूप परत आलाही होता. तशी त्याची बाकी काही हरकत नव्हती, पण त्या नंतर नंतर वास मारणाऱ्या बुटात शेवटपर्यंत तग धरून राहणं एक दिव्यच होतं. पण याची स्वारी समोरच्याच 3 नंबरच्या हॉस्टेलवर चालू लागली तसं त्याला बरं वाटलं. वर जाताना पाण्यासाठी भांडणाऱ्या मुलांचा आणि पॅरासाइट्सचा आवाज येत होता. पायऱ्या चढताना त्याला जरा जास्तच धक्के बसत होते. शेवटी हा त्या रूमवर पोहोचला. आतल्या मुलानं दार उघडलं. तो चांगलाच धडधाकट आणि उत्साही वाटत होता. बाहेरच बूट काढल्यानं त्याला बाहेरच राहावं लागलं. सहज रूम बघावी असं म्हणत तो बुटातून बाहेर पडला. थोडा दाराजवळ गेला तसा तो बारीक मुलगा पटकन बाहेर आला आणि बूट घालून निघून गेला. त्याला पुन्हा बुटात एंट्री करायला वेळच मिळाला नाही. तो मग तसाच उंबरटा ओलांडून आत आला. तसं समोरचं दृश्य पाहून त्याच्या पोटात गोळा आला. त्या मुलानं एकाला चप्पल हातात घेऊन इतकं बडवलं की तिथे कशाचाच नामोनिशाणा राहिला नाही. त्या मुलाची झलकच त्याला पाहायला मिळाली आणि वासावरून नुकतंच पेस्ट कंट्रोलही झालेलं कळून आलं. एकूणच आपण कुठं आणि कशा परिस्थितीत सापडलोय हे त्याला कळून चुकलं. त्या मुलासारखी आपण ही चपळाई दाखवली असती तर आज ही वेळ आपल्यावरती आली नसती त्याला वाटून गेलं. त्यानं पुन्हा आत नजर टाकली. सगळंच स्वच्छ स्वच्छ जागच्या जागी ठेवलेलं सामान, व्यवस्थित हँगरवर ठेवलेले कपडे. किती बोर आणि घाणेरड आयुष्य. काही जण सांगतात तसं हॉस्टेल ऑफिसच्या रेक्टरच्या केबिनसारखं, फक्त टेबलं आणि खुर्च्या आणि सोबतीला काही फायली. इथंही तसंच सरळसोट रस्ते, सगळं मोकळं मोकळं, कुठंच खाचाखोचा गल्ली बोळ नाहीत, कसलाच वास नाही त्या घाणेरड्या पेस्टिसाइडचा सोडला तर. त्याला 4-4 दिवस आंघोळ न करणाऱ्या मुलांचा वास आठवला आणि इतक्या स्वच्छ माणसाच्या शरीराला काय वास असणार असं म्हणत नापसंतीनंच त्यानं त्या रूमचा सर्वे केला. त्या संपूर्ण रात्री त्याला एकही सोबती मिळाला नाही. पण अचानक योगायोगानं अगदी अर्धमेल्या अवस्थेत कॉटच्या कोपऱ्यात त्याला ती दिसली. तिची ती अवस्था बघून त्याला वाईट वाटलं आणि त्या धडधाकट मुलाचीही अशीच अवस्था करायची अशी त्यानं प्रतिज्ञा केली. काही दिवसातच त्यानं तिला स्वतः भरवून बरं केलं. तिला आता बरं वाटू लागलं. तिच्याकडून त्या दिवसांच्या आठवणी ऐकून त्याचा निश्चय आणखीनच दृढ व्हायचा. त्यानं जम बसेपर्यंत त्या धडधाकट पण दृष्ट मुलाच्या जवळ जाणं कटाक्षानं टाळलं. अधूनमधून रूमवर येणाऱ्या मुलांमुळे कशीबशी भूक भागली जायची. त्या मुलाचा धडधाकटपणा त्याच्या मनात खुपायचा पण इलाज नव्हता. तिनं पहिल्यांदा त्या स्वच्छ कॉटच्या कोपऱ्यातल्या खाचेत अंडी घातली त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावेना. तिच्या डोळ्यात पाणी आलं. दोघांनी ती रात्र टेबलवरच्या एका जुन्या पुस्तकात घालवली. पिल्लंही आता मोठी होऊ लागली होती. त्यांची भूकही वाढतच होती. खूप विचारांती त्यांनी एक दिवस ठरवला आणि पिलांसह त्या धडधाकट मुलावर हल्ला चढवला आणि सुदैवानं सगळेच ठरलेल्या ठिकाणी कपाटाच्या अगदी वरच्या कोपऱ्यात सुखरूपपणे पोहोचले. पोट भरल्यापेक्षा मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद सगळ्यांना झाला. पोरांनी तो जुन्या रद्दीत फिरून लोळून व्यक्त केला. दुसऱ्या रात्री रूममध्ये बरीच जाळपोळ झाली. काही औषध मारलं गेलं. ठरल्याप्रमाणे ते हे सगळं वरूनच पाहत होते. काही दिवस शांततेत गेले. पण हळूहळू एक एक करून त्यांनी लहान लहान हल्ले करायला सुरुवात केलीच होती. हळूहळू होता नव्हता तेवढा विरोध मोडून पडू लागला. त्यात त्याला काही जण गमवावेही लागले, पण ते त्यानं जगण्याचाच भाग म्हणून कधीच स्वीकारलं होतं. आता पिल्लंही बरीच मोठी झाली होती. काहींना पिल्लं झाली होती तर काहींना होण्याच्या मार्गावर होती. पोट भरून इकडे तिकडे फिरणारे अनेक जण पाहून त्याचा ऊर भरून यायचा. तो धडधाकट मुलगाही आता पहिल्यासारखा राहिला नव्हता. आता एवढं वाढलेलं साम्राज्य पाहून त्याला फारच बरं वाटत होतं. उगाच फुटकळ आयुष्य जगण्यापेक्षा आपण काहीतरी करून दाखवलं याचा त्याला खूप अभिमान वाटला. त्यानं त्या बारीक मुलाचेही नकळत आभार मानले. अचानक एके दिवशी तो मुलगा रूमवरती आला. त्याला त्या बुटामधूनच आलेल्यांच्याकडून पेस्ट कंट्रोलमुळं तिथल्या झालेल्या रणकंदणाची माहिती मिळाली. त्याला हा बारीकसा असं काही करेल याचं त्याला आश्चर्य वाटलं आणि वाईटही वाटलं. वेळ घालवण्यात अर्थ नव्हता.
त्यानं एक दोघं विश्वासूंना बोलावून घेतलं, सगळं समजावून सांगितलं आणि पाठवून दिलं त्या वास मारणाऱ्या लेदरच्या बुटात. जसे ते दोघं इतरांबरोबर त्या बुटात लपले तसं त्याला तो इथं आला तो दिवस आठवला आणि सामाजिक जबाबदारी निभावल्याचं एक विलक्षण समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागलं.

0: श्रोते हो, अर्थाच्या शोधात या कार्यक्रमाचा आजचा विषय होता ढेकूण. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं होतं. संकलन केलेलं होतं सायली नागदेवे यांनी. हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित केला.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.

रामकृष्ण हरी। शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह आहे, शब्द सोसला तर सांत्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, शब्द अक्षय पण आहे आणि निशब्द पण आहे। म्हणजेच सुपीक मनावर नापीक शब्दांची सावकारी झाली की आयुष्य बेजार होत जात। संयम ठेवला आणि योग्य वेळी योग्य शब्दांची निवड करीत राहिला तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच। एक वेळ शरीरावर पडलेले आघात आणि घाव पुसल्या जातील, पण ही शब्दच असतात जी आजीवन मनावर घर करून राहतात आणि नेहमीसाठी नको तो परिणाम करून जातात। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत। आज गुरुवार दिनांक 4 जून। वीकेंडकडे झुकणारा हा गुरुवार आपल्या सर्व अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी आणि नवीन विचारांना दिशा देण्यासाठी उत्तम जावो। 4 जून हा दिवस जागतिक स्तरावर मानवी हक्क आणि बालकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो। आंतरराष्ट्रीय पीडित बालकांचा दिवस। जगभरात विविध युद्ध, हिंसाचार आणि छळवणुकीमुळे बळी पडलेल्या निष्पाप बालकांच्या वेदनांची जाणीव ठेवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस पाळला जातो। कोणत्याही मुलाचं बालपण हिरावलं जाऊ नये हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। ते भारताचे प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचा आज जन्मदिवस। भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिभावान आणि सदाबहार अभिनेत्री नूतन यांचा आज जन्मदिवस। त्यांच्या संवेदनशील अभिनयाची आठवण आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे। पुण्यतिथी थोर विचारवंत आणि स्वातंत्र्यसेनानी, देशाच्या जडणघडणीत आणि समाज सुधारणेच्या कार्यात आपलं आयुष्य वेचणाऱ्या महान विभूतींच्या स्मृतींना आजच्या दिवशी आदरपूर्वक उजाळा दिला जातो। आणि आजची बोधकथा। एकदा एका मोठ्या बागेच्या मालकानं पाहिलं की बागेतील एका कोपऱ्यातलं छोट झाड वाकडं होतंय। त्याने आपल्या माळ्याला विचारलं, तू याला सरळ का करत नाहीयेस? माळी म्हणाला, मालक, हे झाड आता मोठं झालंय, याला आता सरळ करायला गेलो तर ते तुटून जाईल। जर हे लहान असतानाच मी त्याला योग्य आधार दिला असता तर हे आज ताठ आणि सरळ उभं राहिलं असतं। तात्पर्य हेच, मुलांचं बालपण हे त्या वाकड्या झाडासारखंच लवचिक असतं। बालपणातच त्यांना योग्य सुरक्षितता, प्रेम आणि संस्कारांचा आधार दिला तरच ते भविष्यात एक उत्तम नागरिक बनू शकतात। श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणता आणि समाजातील दुर्बल घटकाला मदतीचा हात देता। तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं शुभ असतो। आपल्या घरातील आणि समाजातील मुलांचं बालपण सुरक्षित ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। तेव्हा आज शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत मी आरजी शुभांगी आपला निरोप घेते। ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: तुम्ही काय किंवा मी काय किंवा आणखी कोणी काय, आपण कोणीच काहीच नाही. हे सर्व काही त्या प्रभूच्या मालकीचं आहे, सर्व काही प्रभूचं आहे. ईश उपनिषदाचा प्रारंभीचा मंत्रच आपल्याला प्रत्येक वस्तूत भगवंताची प्रतिष्ठा करायला सांगत आहे. तुम्ही ज्या संपत्तीचा उपभोग घेत आहात तिच्यात भगवान विद्यमान आहे. तुमच्या मनात ज्या इच्छा उठतायत त्यात तो वसत आहे. ज्या वस्तू विकत घेऊन तुम्ही आपली ती इच्छा पूर्ण करत आहात त्या वस्तूतही तो विराजत आहे. तुमच्या सुंदर वेशभूषेत, तुमच्या मोहक अलंकारांमध्ये तोच विराजमान आहे. या समस्येचं हे उत्तर आहे. आपण या दिशेने विचार करायला हवा, ही अशी भावना बाळगायला हवी. या दिव्य चक्षूंनी, या ब्रह्मदृष्टीनी जगाकडे बघू लागल्यावर सगळा देखावाच बदलून जाईल. कारण जशी दृष्टी तशीच सृष्टी. तुम्ही जर आपल्या प्रत्येक हालचालीत, आपल्या बोलण्या चालण्यात, आपल्या शरीरात, आपल्या सर्व गोष्टींमध्ये भगवंताची स्थापना कराल तर उभं दृश्यच पालटून जाईल. हे जग दैन्याचं वाटण्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वर्ग बनून जाईल. येशूंनी असं म्हटलंय की स्वर्गाचं राज्य तुमच्या अंतर्यामीच आहे. वेदांतही असंच म्हणतो. प्रत्येक थोर धर्माचार्यही असंच म्हणतो, ज्याला बघण्यासाठी डोळे आहेत तो बघो, ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत तो ऐको. वेदांत सप्रमाण सिद्ध करून देतो की आपण ज्या सत्याच्या सारखे शोधात आहोत ते सत्य नित्य सिद्ध असून सदा आपल्या जवळच आहे. आपल्या अज्ञानामुळे आपल्याला वाटत असतं की आपण ते हरवलंय आणि म्हणून रडत ओरडत ते शोधण्याच्या धडपडीत आपण जगभर भटकत असतो. पण वस्तुतः ते सदा आपल्या हृदयातच वर्तमान असतं. केवळ तिथेच ते आपल्याला सापडू शकतं. जगाचा त्याग करा ह्या उपदेशाचा जर आपण तो जुना रुक्ष स्थूल अर्थ घेतला तर त्याचा अर्थ असा होईल की मग आपण कर्माला रामराम ठोकायचा, आळशी बनून चिखलाच्या पेंडासारखं बसून राहायचं, कसलाही विचार करायचा नाही, कोणतंही काम करायचं नाही, उलट दैववादी होऊन जायचं, परिस्थितीच्या ओघात प्रवाह पतिताप्रमाणे सारखं इतस्ततः व्हायचं, निसर्गाच्या नियमांचे बंदे गुलाम होऊन बसायचं आणि सारखं कसंतरी कुठंतरी भरकटत असायचं. त्या उपदेशाच्या चुकीच्या अर्थानं हा अनर्थ ओढवेल. पण हा मुळी त्या उपदेशाचा खरा अर्थच नव्हे. आपण कर्म करायलाच हवं. खोट्या फसव्या वासनांनी बेबंद वहावणाऱ्या या सामान्य जनांना कर्माविषयी काय माहिती असतं? स्वतःच्या भावनांनी आणि इंद्रियांनी फरफटला जाणारा माणूस कर्माविषयी काय जाणत असतो? जो आपल्या वासनांनी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थीपणाने फरफटला जात नाही तोच खरोखर कर्म करत असतो. ज्याच्या पोटात कोणताही मतलब दडलेला नसतो तोच कर्म करत असतो. ज्याला कर्मापासून कसल्याही लाभाची आस नसते तोच कर्म करत असतो. एखाद्या सुंदर चित्राचा आस्वाद खरोखर कोण घेत असतो? विकणारा की ते नुसतं साक्षीवृत्तीनं पाहणारा? विक्रेता आपल्या हिशेबातच गर्क असतो. ते केवढ्याला विकलं जाईल आणि त्यावर नफा किती मिळेल या विचारातच दंग असतो. त्याच्या डोक्यात हेच विचार चालू असतात. त्याचं लक्ष लिलावाच्या बोलींकडेच असतं. त्या कशा कशा वाढतायत हेच तो बघत असतो. दर किती झपाट्याने वाढतो आहे हे ऐकण्यात तो गुंग असतो. तो त्या चित्राचा आस्वाद घेणार केव्हा? विकण्याचा किंवा विकत घेण्याचा कसलाही इरादा नसलेला माणूसच तिथे उभं राहून त्या चित्राचा खरा आस्वाद घेऊ शकतो. तो नुसता त्या चित्राचं सौंदर्य बघत उभा राहतो आणि मनमुराद आनंद लुटतो. तद्वतच हे आपलं विश्व ब्रह्मांडही एक चित्र आहे. आणि ज्यावेळी वासना लयाला जातील त्यावेळीच माणूस या जगाचा आस्वाद घेऊ शकेल आणि त्यावेळीच हे विकणं आणि विकत घेणं थांबेल. मालकीच्या या भ्रामक कल्पना नाहीशा होतील. मग कर्ज देणारा लोपेल, विकत घेणारा लोपेल, विकणारा लोपेल आणि उरेल फक्त सुंदर चित्रासारखं हे आपलं जग. ईश्वरासंबंधी या पुढच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर कल्पना मला कुठेही आढळलेली नाही. आणि ती कल्पना अशी की परमेश्वर हा एक महान कवी आहे, प्राचीन कवी आहे. हे समग्र विश्व त्याचं काव्य आहे. ते तो अनंत आनंदाच्या शाईनं नाना श्लोकात, नाना वृत्तात, नाना छंदात लिहितो आहे. वासना सोडून देऊ ते तेव्हाच आपण त्या आनंदघन प्रभूच्या या विश्वकाव्याचा नीट अर्थ लावायला आणि त्याचा रस चाखायला समर्थ होऊ. मग आपल्या दृष्टीला सर्व काही दिव्य दिसू लागेल, सर्व काही ब्रह्ममय दिसू लागेल. आपण ज्यांना काळबेरे आणि अपवित्र समजत होतो ते सगळे कानेकोपरे, सगळे आडमार्ग, अवघी अंधारी ठिकाणं मग दिव्य रूप धारण करतील, ब्रह्मस्वरूप होऊन जातील. ती आपलं खरं स्वरूप मग आपल्याला उघड करून दाखवतील. मग आपण स्वतःला हसू आणि हे उमजू की हे सगळं रडणं ओरडणं केवळ पोरांचा खेळ आहे आणि आपण सदैव साक्षीप्रमाणे उभे असून तो खेळ पाहतो आहोत. म्हणून आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे.

श्रीराम समर्थ 4 जून परमार्थात अभिमान आडेतो। शास्त्रात 2 गोष्टी सांगितल्या आहेत, इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहेत, परंतु आपण प्रपंच तळीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो। या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते। परलोक साधून नेणाऱ्याला सद्गुरू म्हणतात। जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो। आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आळेचो। गंमत अशी की व्यवहारातसुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो। इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते, पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही। मग परमार्थात अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही हे म्हणणे लबाडीचे आहे। प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असे काही जण म्हणतात। प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार। राम करता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही ठरणार। मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला। देहबुद्धीला कारण म्हणजे वासना। वासना हे सर्वांचे मूळ आहे। माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असे वाटते। जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो। अंती जी मती ती जन्माला कारण होते हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले, पण प्रतीतीने हे सर्व जाणावे। बायको पोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला, मठ केला, लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरता भिक्षा आणू लागला, पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला। छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करू लागला, मग घरात आल्यानी काय केले, असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेलं काय वाईट। थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल। त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही। जगातले आपले समाधान अग्र समाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे। परमार्थात महत्त्व बाहेरचे ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे, आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे। परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे।

0: श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, एक दिन ऐसा होइगा सब स्यों पड़े बिछोह। एक दिन ऐसा जरूर आएगा जब तुम्हारा सबसे बिछोह यानी अलगाव हो जाएगा। यह शरीर, यह परिवार, यह धन दौलत, यह मान सम्मान सब एक ही पल में पीछे छूट जाएंगे। जिसे तुम अपनी परछाई समझते थे वह भी साथ छोड़ देंगे। अगली पंक्ति में वे दुनिया के सबसे ताकतवर लोगों को संबोधित करते हैं, राजा, राणा, छत्रपति। चाहे कोई बड़ा राजा हो, वीर राणा हो, या जिसके सिर पर साम्राज्य का छत्र हो, मौत के सामने सब बराबर हैं। कबीर पूछते हैं, सावधान किन होए, तुम सावधान क्यों नहीं होते? तुम जानते हो कि यहाँ होना है, फिर भी तुम बेफिक्री की नींद क्यों सो रहे हो? इसे ऐसे समझिए कि जैसे कोई किराएदार मकान अपना समझकर उसमें रंग रोगन करवाते रहें और यह भूल जाएं कि एक दिन मकान मालिक आकर चाबियां मांग लेगा। हम भी इस जीवन के किराएदार हैं। कबीर कह रहे हैं कि असली समझदारी यह है कि विदाई का समय आने से पहले अपना असली घर अर्थात परमात्मा का धाम ढूंढ लेना चाहिए। आज का चिंतन, मेरे दोस्तों, जरा सोचिए कि एक कठिन सवाल पूछिए अपने आप से, अगर आज मेरा आखिरी दिन हो तो क्या मैं तैयार हूँ? क्या मेरे पास कुछ ऐसा है जो इस बिछो के बाद भी मेरे साथ रहेगा? सावधान होने का मतलब यह नहीं कि हम जीना छोड़ दें या उदास हो जाएं। सावधान होने का मतलब है कि हम व्यर्थ को छोड़कर सार्थक को पकड़ें, नफरत छोड़कर प्रेम करें, अहंकार छोड़कर सेवा करें और अशांति छोड़कर उस राम को भजें जो आज आपके पास हैं। उसे अपनी जागीर मत समझिए, उसे एक तोहफा समझिए जो कभी ना कभी वापस लिया जा सकता है। जागिए, क्योंकि वक्त किसी का इंतजार नहीं करता। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: ग्राम गीता चिंतन भाग 4। ग्राम गीता ग्रंथातील धर्माध्ययनाचे चिंतन करीत असताना स्वातंत्र्य सेनानी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या भागात धर्माचं खरं स्वरूप काय आहे हे स्पष्ट करीत असताना ते लिहितात, मान पशुयोनीतून आलेल्या माणसाला नराचा नारायण होण्यासाठी संस्कार देऊन सावरायचे आहे, तेव्हा त्याला खरा धर्म कळेल। धर्माची भाषा कळणं अगत्याचं आहे। व्यक्तिधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, गावधर्म कळला की राष्ट्रधर्माला पक्केपणा येतो, नाहीतर अवघे राष्ट्र भ्रष्टाचार, व्यभिचार, व्यसनाधीनतेमध्ये डुबून विनाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून वंदनीय महाराज लिहितात, व्यक्ती व्हावी कुटुंब पूरक, कुटुंब व्हावे समाज पोषक, तैसेची ग्राम व्हावे राष्ट्र सहायक, राष्ट्र विश्वा शांतीदायी। याकरिता जी जी रचना, तियेसी धर्म म्हणती जाना, देशद्रोह अधार्मिकपणा एकाच अर्थी। आणि म्हणून व्यक्तिधर्म सर्वा कळावा, कुटुंबधर्म आचरणी यावा, ग्रामधर्म अंगी बानावा राष्ट्रधर्माच्या धारणेने। हा देश बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, जैन, पारसी अशा विविध धर्माने जरी ओळखल्या जात असला तरी ते आध्यात्मिक भूमिकेतून समाज व्यवस्थेचे साधन आहेत। हुमायूं बादशाह लिहितो, धर्म अफीम की गोली नहीं, हर इंसान को इंसानियत का रास्ता दिखाता उसी का नाम है धर्म। राणी कर्मवतीने जेव्हा राखी पाठविली तेव्हा धर्म बांधव म्हणतात, बादशाह ये तो ये राणी तो राजपूत है और हम मुसलमान, ये राखी कैसी? तेवा राजा मन तो भाइयों, सबसे पहले मैं इंसान हूँ, बाद में मुसलमान। मुसल म्हणजे पवित्र, अमान म्हणजे ईमान। ज्याचे ईमान पवित्र आहे तो मुसलमान। या अर्थाने वंदने राष्ट्रसंत लिहितात, इमानदारी प्रिय तयाला सदाचार आवडे, कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला चढे, तुकड्या दास म्हणे भक्तीने नाच तसे पंढरी, भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी। मग कोणाचं कोणतं अधिष्ठान आहे हे महत्त्वाचे नाही। अल्ला अहर्त ग्वाड देव, अहूर मजद निर्वाण शिव, की यापेक्षा आणखी वेगळं अधिष्ठान असो? धर्माचं एकच मूळ आहे, दया। हजारो वर्षापूर्वी देखील याचे पालन केले गेले। गोस्वामी तुलसीदासजी लिहितात, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए, जब लग घट में प्राण। ग्रामगीता ग्रंथातर वंदनीय महाराज बारकाईने लिहितात, धर्म म्हणजे आत्मधर्म, आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम, यासाठी करणे जीवनाचा होम, श्रेयस्कर हे सर्वा। यावरून मानव धर्म हाच खरा धर्म समजता येईल। सर्वांना मानवते, सर्वांना मान्य आहे, तो मानव धर्म। खोटं बोलणं, भांडण तंटे करणं, व्यसनाधीनता, अत्याचार, दुराचार, व्यभिचार, जातीतेढ, शत्रुता, हा धर्म नाही। सच्चा धर्म नहीं जाना तुने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना। पेढे में आटा, गेहूं में कंकर, दूध में पानी मिलावे, मीठी बातें कह कर बेचे, कसम धर्म की खाता तुने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना। सरकारी अफसर होकर भी तूने सेवा करना नहीं सीखा, अर्जदारों से खाता है पैसा, देश का गौरव खोता तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना। हा धर्म नवे। धर्म नहीं कहता किसी के मजहब पर आघात करो, धर्म नहीं कहता किसी जीवों पर हथियार धरो, धर्म नहीं कहता किसी के बहु बेटी पर निगाह धरो, धर्म नहीं कहता किसी के घर लूटो बर्बाद करो, हा धर्म नवे। ऐसे शिकवावे बाळा तरुणा, बौद्धिक ध्यावे सर्व जना, बुद्धि बनता वेळ लागेना, जीवन आदर्श व्हावया। आज तरुण मुला मुलींची शारीरिक बौद्धिक आत्मिक उन्नती हेच खरं जीवनाचं अंतिम ध्येय आहे। शारीरिक विकासासाठी व्यायाम प्राणायाम, बौद्धिक विकासासाठी थोरांचे चरित्र दर्शन व आत्मिक विकासासाठी आध्यात्मिक साधना महत्त्वाचे आहेत। याद्वाराच स्वामी विवेकानंद शिकागोच्या व्याख्यानातील लाख लाख श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात। कोणी एक स्त्री, तुमचेपासून तुमच्यासारखा सुंदर, सद्गुणी, सदाचारी, समाजाची सुखदुःख आपली मानणारा व वज्रदेही मुलगा व्हावा अशी मागणी घालते। तेव्हा विवेकानंद म्हणतात, असं जर आहे तर तू मलाच मुलगा मान, या क्षणापासून तू माझी आई। हे स्वामी विवेकानंदाचे बुद्धीचे कौशल्य आहे, बुद्धीचा उच्चांक आहे, आत्मिक उन्नतीसाठी साधना आहे। साधनेद्वारा आत्मा जाणता येतो, तो डोळ्याने पाहण्याची किंवा प्राप्त करण्याची वस्तू नाही। व्यवहारात देखील असे अनेक प्रमाण मिळतात, हवा, फुलातील सुगंध किंवा गुळातील गोडी डोळ्याने वेगळी पाहता येत नाही, वस्तू म्हणून प्राप्तही करता येत नाही, अनुभवता येते। तसा आत्मा मनाचे स्थिरतेतून जाणता येतो। या अर्थाने विद्याभ्यासात देखील वृद्ध चाणक्याने सूत्र दिलाय, काग चेष्टा बको ध्यानम, श्वान निद्रा तथैव च, अल्प आहारी स्त्री त्यागी, विद्यार्थी इति पंच लक्षणः। या पाच लक्षणातून त्यांनी म्हटलंय की ज्याची कावड्यासारखी चतुर दृष्टी आहे, बघण्यासारखं ध्येय प्राप्तीकडे ध्यान आहे, झोप स्वानासारखी सावध आहे, परस्त्री स्वतःचे आई बहिणी समान मानतो, याला मी विद्यार्थी असं समजतो। या अर्थाने ग्रामगीता ग्रंथाचे या भागात वंदनीय महाराज लिहितात, धर्माचा पाया विद्यार्थी धर्म, त्यासाठी ब्रह्मचर्याश्रम त्यानेच जीवन होईल उत्तम व्यक्तीचे आणि राष्ट्राचे। म्हणून साधा या व्रतनियमाला, असेचे आश्रम काढा गावाला, शिकवा आपल्या भावी पिढीला, लक्ष देऊनी मित्र हो। मी हे जाणतो मागील वर्म, त्या काळी सुलभ श्रद्धा संयम, तैसे आज करिता आश्रम कठील जाईल गावासी। उपभोग सकलांचे वाढले, राहणी माझी अंतर पडले, सभोवताली तार चढले विषय सतारीचे। मुलींचे विद्यालय अलग नाही, विधवाही शृंगारा विण न राही, धाक कोणाचा कोणाही उरला दिसेना। नटवेश घुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी, अध्यापक तोची विलासी व्यसनी, शृंगार काव्य शिकवितो। रस्तो रस्ते खाद्य पेये, वैभवशाली विद्यालये, चैन हेची जणू जीवन ध्येय, कोणी सोय लावावी कोणा। ऐसे वातावरण जरी असले तरी हृदयवंतांनी पाहिजे सुधारले, आपुले गाव बिघडू दिले ऐसे न करावे सुज्ञाने। नियमित मुलांचे वर्तन, नियमित ठेवावे खानपान, नियमित ब्रह्मचर्याचे पालन घडलेची पाहिजे। सर्व भुक्ती मुक्तीशी कारण, असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान, इकडे दुर्लक्ष न व्हावे। ऐसे साधाल जेवढ्यापरी, संतान बळकट होईल संसारी, गावचे स्वास्थ्य वाढेल निर्धारी तुकड्या म्हणे। विश्वातील सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाचे विकासासाठी त्यांनी शारीरिक बौद्धिक व आत्मिक उन्नतीच महत्त्वाची आहे असे अचूक सिद्धांत 70 वर्षापूर्वी ग्रामगीतेत ग्रंथबद्ध केले आहे। या भागात शेवटी ते लिहितात,

0: रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

0: हॅलो मन भवन।
1: हॅलो मन भावन, मी अभिमान साबळे पाटील, मुक्काम पोस्ट पिंपरखेड, तालुका वळवणी, जिल्हा बीड इथून बोलतो मॅडम।
0: स्वागत आहे तुमचं हॅलो मन भवन कार्यक्रमात।
1: अतिशय गरमत आहे मॅडम सध्या।
0: हो गर्मी आहे आणि
1: काल थोडस वादळ वारं आलत, थोडासा पाऊस आलता, वारं जास्त आलत।
0: हो, त्यामुळे थोडा दिलासा मिळाला
1: हो,
0: गर्मीपासून।
1: आणि मान्सूनच्या प्रतीक्षेत आहोत आपण सगळेच।
0: हो ना,
1: त्यानिमित्तच एक गीत ऐकायचं होतं, प्यासा सावन या चित्रपटातील, मेघारे मेघारे मत पर देश जारे।
0: बर बर,
1: हे गीत आमच्या सोबत आमचे रेडिओ मित्र जलाल भाई, आमचे काका बळीराम साबळे, राम हरी कदम, विजयकांत कदम, दत्तोमा मुंडे, श्रीराम मुंडे, वसंत बापू जकाते, दत्तात्रय डाके पाटील यांच्या सोबत आपणही या गीताचा आनंद घ्या आणि रेडिओ मनभावनचे सर्व श्रोते ऐकतील।
0: नक्कीच नक्कीच, रेडिओ मनभावनच्या सर्व रसिक श्रोत्यांसह ऐकूया हे छानसं गाणं। धन्यवाद
1: धन्यवाद।

0: रमन भवन।
1: नमस्कार ताई
0: नमस्कार।
1: साहेबराव पाटील शिराळा तालुक्याच्या प्रभा जिल्हा ज्या नाही तुम्ही बोलत आहे.
0: हो, स्वागत आहे तुमचं।
1: आणि आता आपल्याला कने परवाला सुमन कल्याणपूर यांचं दुःखद निधन झालं. चांगल्याच गायिका आपल्यातून काळाच्या पडद्या आड गेलेल्या आहे.
0: हो,
1: आणि त्यांच्या जाण्याविषयी आपल्याला एक गाणं ऐकायचं बघा. लिंबोणीच्या झाडामाग चंद्रा झोपला ग बाई.
0: बर, ऐकवते त्यांच्या आवाजातलं हे गाणं, त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली आपण अर्पण करूया।
1: आणि आपले काही मित्राची नावं सांगू इच्छितो मी. सर्वप्रथम तुम्ही या गाण्याचा आनंद घेता येईल.
0: हो,
1: आणि माझे मित्र धनंजय वाघ, विजय बावेस, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ, मन भावन ऐकण्याने आधी सर्व मित्रांसोबत हे गाणं ऐकायला आवडेल आपल्याला.
0: चालेल, नक्कीच सर्व श्रोता मित्रांसह ऐकूया आपण हे गाणं। धन्यवाद।
1: धन्यवाद.

0: हेलो मन भवन।
1: हेलो मन भावन, नमस्कार मैडम।
0: नमस्कार। अच्छा
1: मैडम मी दिनेश सवान बोलतो हे लिया तांडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथून।
0: स्वागत आहे तुमचं। बऱ्याच दिवसानंतर कॉल केलाय तुम्ही आज।
1: हो मॅडम, आता शेतीचं काम चालू झालं त्याच्यामुळे काय विसरून जातो, काय लावता येत नाही त्याच्यामुळे कामात बिझी राहत।
0: ओके ओके चालेल चालेल।
1: आज एक गाणं आहे, मराठी गाणं आहे, चित्रपटाचं नाव एक फुल प्यार हाफ।
0: बर
1: गाण्याचं बोले कन्हैया ओ कन्हैया, तर हे गाणं मला ऐकायचे आहे। काही माझे मित्र हे अशोक कुमार प्रजापती, नरेश प्रजापती पूनम कानपूर इथून, और आपलं हे आपलं गीताराम बोरसे, आणि तुम्हाला पण हे गाणं डेडिकेशन।
0: धन्यवाद। आपण सगळ्या श्रोता संघासह आपण ऐकूया हे गाणं।

0: हॅलो मन भवन,
1: नमस्कार धनंजयबाब बोलतोय.
0: नमस्कार.
1: कसे आहात आपण सर्व?
0: अगदी मजेत आहोत.
1: आम्ही पण एकदम मस्त. काय नाही बघा, ते आज तुमची आठवण आली म्हणून आपल्या कडेला फोन करावा.
0: अरे
1: द्यावं म्हटलं.
0: अरे वा, छानच छानच.
1: आणि सगळीकडे छान पैकी पाऊस हवो, शेतकऱ्या शेतीमध्ये चांगलं त्याचं पीक येऊ आणि पिकाला त्यांचा भाव मिळू. आपण हेच आपण देवाकडे प्रार्थना करूया.
0: नक्कीच नक्कीच, आपण सर्वजण प्रार्थना करूया.
1: फार सुंदर गीत आहे बरं का. फार सुंदर गीत आहे बघा. और क्या मांगू मैं रब से मुझे तेरा प्यार मिला.
0: ओके ओके.
1: आणि जय कौन आहे बघा त्याच्या गीत एकदम सुंदर आणि एकदम शांत आणि फार सुंदर झाले म्हणजे आणि त्या गीताचा अर्थ फार सुंदर आहे बघा.
0: हो हो हो, नक्कीच नक्कीच.
1: आणि या गीताचा आनंद घेण्यासाठी बरोबर तर आमच्या सर्वांच्या लाडक्या शुभम गीत आहे बरं का.
0: धन्यवाद.
1: आणि साहेब पाटील इथले पाण्याचे आरे आपले आमचे मित्र जनार्दन गोडके सोमनाथ बर्गे आपले सर्व सर्व या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊया.
0: नक्की ऐकूया. धन्यवाद.

0: नमस्कार, स्वागत आहे तुमचं हॅलो मन भवन कार्यक्रमात. आज कुठलं काम करायचंय?
1: मी साराम बोर ते करजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना. कसे आहेत मॅडम आपण?
0: मजेत.
1: आम्ही पण शानदार मजेत आहे, अगदी आनंदात.
0: अरे वा, आणि कुठलं गाणं ऐकायचंय आज?
1: आजच्या कार्यक्रमामध्ये गाणं द्यायचंय तोफा म्हणलं, प्यार मे तोफा तेरा पन्ना आहे जीवन मेरा, हे गाणं ऐकाय मॅडम.
0: नक्की ऐकवते, प्यार का तोफा तेरा.
1: हा, आमच्या श्रोत्याचे नाव कशी शकतो?
0: हो,
1: तांडोबारची कुमकुम, उत्तर प्रदेशची पूनम, कलकत्त्याची प्रज्ञा आणि बुलढाणा जिल्ह्यातली राखवा आणि तराखवाच्या बरोबर हे गाणं ऐकाय मॅडम.
0: बरं बरं, ह्या सगळ्या कोण आहेत तुमच्या?
1: हा, माझे मित्र, रेडिओ मित्र आहे माझे सर्व.
0: अच्छा अच्छा, बर बर, या सगळ्यांच्या सोबतीने आपण गाणं ऐकूया.
1: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: मन भवन।
1: हेलो मन भवन, नमस्कार ताई।
0: नमस्कार,
1: जानकीराम काटे बोलता है, मनोर तालुका बोदवड वरून।
0: स्वागत आहे तुमचं।
1: ताई धन्यवाद।
0: कुठलं गाणं आज ऐकायचं आहे?
1: आज गीत ऐकायचं आहे, काल ताई ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचं निधन झालं।
0: हो ना, एक छान आपण गमावलाय।
1: हो ताई, एक थोर गमावला आहे।
0: हो ना,
1: त्यामध्ये भावगीत भक्तिगीत असो, चित्रपट गीत असो, खूप ताईंनी गायलेलं आहे। लिंबूच्या झाडामागे चंद्र झोपला गो बाई, असे
0: हो,
1: गीत
0: खूप
1: आहे।
0: सुंदर गाणी गायली आहेत।
1: अरे अरे संसार संसार तसा तावा तुल्यावर, असे गीत खूप गायलेले आहे।
0: भरपूर।
1: तर हा तर आज मी एक गीत त्यांचं निवडलं आहे, हिंदी चित्रपट असेल, चित्रपट आहे ब्रह्मचारी। आणि असे ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी त्यांच्या सोबत गायलेला त्यांनी त्यांनी गीत तेरे मेरे प्यार के चर्चे हो गई सबको मालूम है। हा
0: नक्की ऐक।
1: बडा माझ्या सोबत माझे मित्र आहे,
0: बर
1: मुरलेलो ढोल्या वळजा पाण्याच्या इथून अनंत भुतेजी आहे, तसेच कशा पाटील ढेंगे आहे, विजल पाटील हरण खेळते आहेत।
0: नक्की नक्की या सर्वांसोबत ऐकूया आपण छान सगळं।
1: धन्यवाद
0: धन्यवाद
1: धन्यवाद।

0: भवन।
1: हॅलो मनमोहन, नमस्कार ताई.
0: नमस्कार।
1: मी मुरलीधर ढोले, बडोदा पानाजी, तालुका मुक्तेनगर, जिल्हा जळगाव, खान्देश.
0: हो, स्वागत आहे तुमचं हॅलो मन भवन कार्यक्रमात।
1: आजच्या कार्यक्रमात एक हिंदी गाणं ऐकायचं आहे. चित्रपट आहे फाशी, गीतकार आहे गुलशन बावरा, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक मोहम्मद रफी, सुलक्षणा पंडित. आणि गाण्याची बोल आहे, जब आती होगी याद मेरी, तेरा दिल तो मचलता होगा.
0: बर बर।
1: काही माझ्या मित्रांसोबत ऐकायचं आहे. माझे मित्र आहेत वडोदा पानाचे इथून अनंत भुते, भागवत झालते, नॉर्वेलचे PS नावकर, नांदुर्याचे वसंत संतोष वसाने, आणि बहादूरचे संतोष भाऊ सोनार, आणि जवळचे आहे गौतम रायबोले, आणि सोलापूरचे मारुती भोसले.

0: हेलो मन भवन।
1: हाँ, हेलो मनभाव. नमस्कार मैडम, मी हिंगोली जिल्हा कळमदुरी तालुका मोहन सिंग ठाकूर बोलवलो मॅडम.
0: स्वागत आहे तुमचं। सांगा कुठलं गाणं ऐकायचं
1: चित्रपट फुलावर अंगारा आहे, मिथुन दादाचा, आणि अलका याज्ञिकचा आवाज आहे. आणि त्याच्यात गाणं आहे बघा, हम तेरी मोहब्बत में दीवाने होते हैं, दीवाना कहते हैं.
0: नक्की नक्की ऐकवते।
1: थँक्यू.

0: मन भावन
1: रोकावरी
0: नमस्कार
1: मी मुकाम पोस्ट करा जिल्हा सातारा येथील तुकाराम जाधव बोलतोय.
0: स्वागत आहे तुमचं.
1: आता नुकतंच सुमन कल्याणपूर यांचं निधन झाले, त्यामुळं आपल्या भारतातील एक महान गायिका आता आपल्याला परत काय ऐकायला त्यांची गाणी ऐकायला मिळणार नाही त्यांच्या आवाजात.
0: हो ना, एक सूर हरपला पुन्हा.
1: हो, त्यांनी खूप गाणी गायली मराठी हिंदी त्यांच्याच आवाजाचं एक गीत ऐकायचं होतं. चित्रपटाचं नाव आहे ब्रह्मचारी. गीताजी बोलाय नाना करते प्यार तुम्ही ते कर वळते.
0: बर बर, नक्की ऐकूया आणि भावपूर्ण श्रद्धांजली सहित त्यांच्या गाण्या आठवणींना उजाळा देत हे सुंदर गाणं आपण ऐकूया.
1: काही मित्राची नावं घेऊयची.
0: हो नक्की,
1: सर्वप्रथम तुम्ही घ्या या गाण्याचा आनंद. आमचे मित्र आहेत पी एस आर असेल केजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, सतीश गाडगेजी, गौतम कोकाडेजी, विकास शेडगेजी, श्रीकांत भंडारेजी, विजय पाटील चारुकरजी, धनंजय आपटे टेलरजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामभाऊ सर्वदेजी,

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. व्हिजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: पीछे तुम ही कहो ये कोई बात है।
1: श्रोतेहो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: हो रहना किसी के,
1: क्या करना है दीदी,
0: अरे हो रहना किसी के,

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, अल्वेज हार्ट टचिंग.

अय्या करूं मैं क्या सुकु सुकु अय्या।

अय्या करूं मैं क्या, सुकु सुकु खो गया दिल मेरा, सुकु सुकु

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची आर्ज शुभांगी, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हा

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार RD बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि RD बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स, हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत राहा, ऐकत राहा रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांकी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीत. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, देव आनंद आणि नूतन यांच्यावर

एकत्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे. ऐकूया हे सुंदर गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल अर्चना. साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: ऐकून गेलाय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत. यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख. आखो आखो मे. न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट. या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय. तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते. ऐकूया हे खास गाणं.

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हॅट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया, यादो की बारात. या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग. ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग. या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंदाश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: ట్యూన్ ఇన్ ఎనీవేర్ రేడియో మన్ భవన్ 90.8 ఎఫ్ఎం ఆల్వేస్ హార్ట్ టచింగ్.
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे. काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं.

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुणपण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले। ओपी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वा। किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं। असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे। ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

इतर मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 90.8 FM, always had touchy.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आर जय शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास, ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्त हाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीतं तुझसे नाराज नहीं जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनूप घोषाल, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं. पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नहीं जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनूप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दीदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, ना तुम ठहरे ना मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा था.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 एफएम ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत। यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो, गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन। ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते। म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो। तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं।

0: काय मी आर्जस्वरा आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना. ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान, इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील. हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे. पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असंच सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं. डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात, हो ना? अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वलस्थानी असतं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं। जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी। किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो। हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं। या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही, तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत। सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस, हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय.

ಯ ಕಚತುರ ನಾರ ಅಮ ಜೋಡ.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए. हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे. नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं.

0: चले।
1: श्रोते हो, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत। गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात। ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत। यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन। श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही। रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं। आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो। हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं।

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणाही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं संगीतकार एस डी वर्मन मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा. वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी. खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आर जे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया आहे, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात, हो ना?

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो। आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा। तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433। या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।
0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हाय, हॅलो, नमस्कार। रेडिओ मन भावनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आरजे शुभांगीचा नमस्कार। आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड। आजचा आपला शो खूप खास आहे, कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं। LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल। गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात। चला तर मग व्हॉल्यूम वाढवा आणि ऐका ही सुरेल गाणी, कारण आता सुरू होतोय सुमधूर गाण्यांचा, मनभावन गाण्यांचा हा सुपरहिट प्रवास।

लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीत दिलेलं, गीतकार असद भोपाली यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल बरोट. ऐकूया हसता हुआ नूरानी चेहरा.

ज्या गाण्याने एल पी जोडीचं नशीब चमकवलं ते हेच गाणं. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लक्ष्मीजींकडे साधी सायकलसुद्धा नव्हती, ते चालत स्टुडिओला जायचे, पण या गाण्याने त्यांना थेट कारमध्ये बसवलं. यानंतर ऐकूया सावन का महिना, मिलन चित्रपटातलं हे गाणं. गीतकार आनंद बक्षी, गायक मुकेश आणि लता मंगेशकर. बिहारचा लहजा आणि श चा स करण्याची ती गंमत ऐकच या गाण्यात. मुकेशजींना शोर ऐवजी सोर म्हणायला खूप त्रास झाला होता, पण एल पींनी त्यांच्याकडून ते इतकं गोड करून घेतलं की ते गाणं अजरामर झालं. ऐकूया हेच गाणं.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर।

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आर्जे शुभांगी सोबत. दो रास्ते या चित्रपटातलं बिंदिया चमकेगी गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार लता मंगेशकर ज्या गाण्याने लग्नाळू मुलांच्या रात्रीची झोप उडवली ते हेच गाणं. मुमताजच्या त्या प्रसिद्ध साडीची आणि या गाण्याच्या तालाची इतकी क्रेज होती की त्यावेळी बिंदियाच्या विक्रीमध्ये मोठी वाढ सुद्धा झाली होती. बिंदिया चमकेगी

तर श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. खोटं बोलणाऱ्यांनो सावधान, कारण आता येतोय तो काळा कावळा. राज कपूर यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते तालावर इतके नाचले की स्टुडिओतला एक टेबल तुटला होता असं म्हणतात. तर हे गाणं आहे झूठ बोले कौवा काटे, बॉबी चित्रपटातलं. गीतकार विठ्ठलभाई पटेल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग.

यानंतर ऐकूया ऋषी कपूर यांचा तो डफलीचा थाप आणि जयाप्रदाचं सौंदर्य आहा। या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एल्पिननी खरोखरच्या 15 डफलीवाल्यांना स्टुडिओत बोलावलं होतं। लक्षात आलंच असेल ते गाणं कुठलं आहे, नक्कीच सरगम चित्रपटातलं डफलीवाले डफली बजा।

0: श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं माय नेम इज अँथनी गोन्सॉल्वेस. अमिताभ बच्चन आणि त्यांचा तो अतरंगी इंग्रजी डिक्शन, वाह. अँथनी गोन्सॉल्वेस हे प्यारेलाल जींच्या खऱ्या म्युझिक टीचरचं नाव होतं. त्यांनी दिलेली ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी खास.
1: You see, the whole country of the system is juxtapositioned by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own babasate.
2: What?
3: My name is Anthony Gonsalves.
2: Gonsalves?
3: Right. My name is Anthony Gonsalves.

0: गली नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्विस।
2: यानंतर बॉबी या चित्रपटातलं हम तुम एक कमरे में बंद हो, चुकून चाबी हरवली तर काय होतं, ऐका या गाण्यातूनच। या गाण्याचं शूटिंग गुलमर्गमध्ये होणार होतं, पण बर्फ नसल्यामुळे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सेट लावून ते शूट केलं होतं।
3: सोची तो राहू
4: क्या

यानंतर आपण ऐकणार आहोत मिथुन चक्रवर्ती आणि एल्पिनचा डिस्को बिट. बप्पी लहरी जरी डिस्को किंग असले तरी एल्पिननी या गाण्यातून सिद्ध केलं की तेही काही कमी नाही आहेत. डिस्को डान्सर चित्रपटातलं आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आता आपण ऐकूया.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातलं हाय हाय ये मजबूरी, पाऊस आणि झिनतमान एल्पीनी यात कमाल केली आहे. गाण्यातला पावसाचा आवाज क्रिएट करण्यासाठी स्टुडिओत बादल्यांनी पाणी ओतलं जात होतं असं म्हणतात. तर ऐकूया हे सुंदर गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आज आपण ऐकत आहोत लक्ष्मीकांत पॅरेलाल या जोडीची अवीट गोडी असलेली गाणी. मोहम्मद रफींच्या आवाजातली ही कव्वाली म्हणजे मास्टरपीस. या कव्वालीसाठी लक्ष्मीकांतजींनी स्वतः कित्येक रात्री कव्वाल लोकांच्या बैठकीत घालवल्या होत्या. पर्दा है पर्दा, अमर अकबर अँथनी.

आता ऐकूया एक भक्तिगीत जे घराघरात आजही वाजत असतं. लता दीदींनी हे गाणं गाताना डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत बुडून रेकॉर्डिंग केलं होतं. ते गाणं म्हणजे यशोमती मैयासे बोले नंदलाला सत्यम शिवम सुंदरम.

श्रोते हो ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर ऐकूया मिस्टर इंडिया चित्रपटातलं हवा हवाई हे गाणं. श्रीदेवीच्या बिजली अवतारासाठी एल्पींनी अतरंगी म्युझिक दिलंय.

आणि खरं तर जेव्हा तुम्ही जाता ट्रीपला, पिकनिकला, तेव्हा खास एक गाणं नक्कीच आठवतं प्रवास करत असताना. ते म्हणजे हसते हसते कट जाय रस्ते, खून भरी मांग चित्रपटातलं लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं.

0: डिस्कोच्या दुनियेतलं एल्पिनचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ओम शांती ओम हे गाणं कर्ज चित्रपटातलं आपण आता ऐकूया. तर श्रोते हो, लक्ष्मीकांत पॅरेलाल जोडीची जादू कधीच कमी होणार नाही. ऐकत रहा तुमचा आवडता शो ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगीसोबत, फक्त आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919, प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं. मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50 दशकातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70 दशकातील आर.डी. बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90 दशकातील पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादो की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगीसोबत. ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये. साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते. चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास. सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर. मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं.

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून, त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: ஜீவன் பவன் 90.8 FM always heart touching.
1: यानंतर ओल्डीज गोल्डमध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. ओल्डीज गोल्डमध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास. एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे.
2: सोती रातों में जागी.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवन साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

0: रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत। त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपटसृष्टीला समृद्ध केलं। त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया। यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं। गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं।

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो. ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं। हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली।

देखो वो आ गया।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.
2: दीवाना

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आर डी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

0: पवन करे शोर,
1: शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादो की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं। हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे। आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे।

श्रोतेहो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये. आज आपण ऐकली गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही अवीट गोडी असलेली गाणी. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेजसुद्धा पाठवू शकता. नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतीये. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास. ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभवन 90.8 FM वर. श्रोते हो, कधीकधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्तहाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीतं तुझसे नाराज नहीं जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनूप घोषाल. संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं. पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नहीं जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनूप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दिदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: करा आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, ना तुम ठहरे ना मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा था.

0: ट्यून इन एनी वेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत। यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो, गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन। ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते। म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो। तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं।

0: मी आरजे स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना. ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान, इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील. हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे. पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं. डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधीकधी डोळे सांगून जात असतात, हो ना? अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही, तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस, हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलंय. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए. हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे. नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत. गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात. ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत. यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही. रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं. आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो. हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं.

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्यामिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार एस डी वर्मन, मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा, वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी, खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आर जे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात, हो ना?

0: गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो। आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा। तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433। या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।
0: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

खडकात केल खोद काम दगडात मंडपी खांब दगडात मंडपी खांब वाघ शिंव हत्ती लई मोठ दगडात भव्य मुकवट।

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, अवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: शिवनेरी गडावर जलम शिवाचा झाला हो जीजी
1: शिवाचा झाला हो जीजी शिवाचा झाला हो जीजी
0: लेण्याद्रिगणान पाठ

खडकात केलं खोदकाम, दगडात मंडपी खांब, दगडात मंडपी खांब, वाघ शिंव हत्ती लई मोठं, दगडात भव्य मुकवट।

0: हा
1: महड गावाती महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30 वाजता. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक.